ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
2: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार। पण आता सगळे त्यांना लाडके आप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
3: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर।
4: हर घर सूर्यघर।
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
5: पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, असा संदेश देणारे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज आपण साजरी करीत आहोत। कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील लेखन अण्णाभाऊंनी केलं। आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर ख्यातनाम मराठी साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगावचा। त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे तर आईचे नाव वालबाई होते। त्यांचे मूळ नाव तुकाराम। अण्णाभाऊंचं केवळ 1.5 दिवसाचं शालेय शिक्षण झालेलं, तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळवलं। 1932 साली वडिलांसोबत ते मुंबईला आले। चरितार्थासाठी त्यांनी अनेक कष्टाची कामं या मुंबई नगरीत केली। मुंबईतील कामगारांचं कष्टमय दुःखाचं जीवन त्यांनी पाहिलं। कामगारांचे संप मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला। 1936 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले। मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकरापर्यंत अनेक नेत्यांची भाषणं त्यांनी ऐकली। पक्षाचे कामही ते करीत होतेच, तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्यानं ते पुन्हा आपल्या गावी आले। आपल्या चुलत भावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले। तमाशातून जुन्या चालीचा सुरुवातीचा साठा अण्णाभाऊंनी आत्मसात केला। मुंबईत परतताच त्यांनी मॅग्झिम गोरकींचे साहित्य वाचायला घेतले। लिखाणाची उर्मी त्यांना याच साहित्यानं दिली। तो काळ 1942 च्या स्वातंत्र्य चळवळीचा होता। ते स्वातंत्र्य समरंगात सहभागी झाले म्हणून इंग्रज सरकारने त्यांच्यावर पकड वॉरंट काढले। पोलिसांना चुकीत ते मुंबईला आले। त्याच काळात त्यांची भेट शाहीर अमर शेख दना गव्हाणकरांशी झाली। आपापसातले हेवेदावे, गरीब जनतेला शेतकऱ्यांना मिळणारा छळणारा दारिद्र्याचा झगडा त्यांनी जवळून पाहिला होता। त्यातच मॅग्झिम गोरकीच्या साहित्यानं प्रभावित झालेल्या त्यांच्या अंतर्याच्या उर्मी प्रतिभेला बहर आला। त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊ साठेंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले। त्यांनी लिहिलेला स्टॅलिन ग्राडचा पोवाडा 1943 साली पार्टी या मासिकात प्रसिद्ध झाला। त्यांनी 1944 साली शाहीर अमर शेख आणि गव्हाणकर यांच्या मदतीनं लाल बावटा हे कलापथक स्थापन केलं। या कलापथकावर सरकारने बंदी घातली। अमळनेरचे अमर हुतात्मे आणि पंजाब दिल्लीचा दंगा या त्यांच्या काव्यरचना 1947 साली प्रसिद्ध झाल्या। वर्गीय क्रांतीची उकल करण्यासाठी त्यांनी तमाशाचा बाज नेमकेपणानं उचलला। तमाशातल्या नृत्यांगनेचे चाळे त्यांनी काढून टाकले आणि वीर रसाच्या अंगाराचे चाळ चेतवणारा अभिवादन करणारा गण मोठ्या तडफेनं साकारला। आरंभालाच खऱ्या खोट्याचे कोडे घालून सामान्यातल्या सामान्य माणसाचं कुतूहल वाढवीत उपेक्षित समाजाच्या वेदना, व्यथा, हुंकार हे शाहिरीच्या लोकबाजातून, कथा, कादंबऱ्यातून मांडला। अण्णाभाऊंनी अन्यायाविरुद्ध झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेचं स्मरण देऊन संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासाठी उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली. शाहीर आमरशेख, शाहीर गव्हाणकराबरोबरच माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती कायली ही लावणी त्यांनी अजरामर केली.

जीव बांधा रंग गवाळा कोर चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी व पुतळी सोन्याची नव्या नवतीची काळी दवण्याची रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरी।

ताटा तुट केली आम्हा दोघांची, आहो या गरिबीना ताटा तुट केली आम्हा दोघांची, झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची, वेळ होती त्या भल्या पहाटेची, बांधाबांध झाली भाकर तुकड्याची, घालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची, गावंद्रीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची, शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्यांनी मडवून काढायची, बोली केली शिंदेशाही तोड्याची, अन साज कोल्हापुरी वज्रटी कागळ्यात माळ पुतळ्याची, कानात गोखर पायात मासुळ्या, कानात गोखर पायात मासुळ्या, दंडात पिळान नाकात नथ सरजाची, परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची, अन छातीवर दगड ठेवून वाट धरली हो

अहो या मुंबईत गर्दी बेकारांची, आणि त्यात भरती झाली माझी एकाची, मढ्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची। ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची, नायलॉनच्या जॉर्जेटच्या तल्लम साडीची, बुटांच्या जोडीची, पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडी हिरव्या माडीची, आणि पोटासाठी पाट धरली होती मी कामाची। परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची, पाण्यानं भरलं की समाज वाण मला एका छत्रीची, आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची। बेळगावली पाणी कारवार गोव्याची, एक भाषिक राज्याची, सकाकली संगीन अन्यायाची, फौज उठली बेनीवरची, कामगारांची शेतकऱ्यांची।

म्हणे अण्णा भाऊ साठे खरे बुडाली गर्वांची, मी तुपणाची जुलमीची जबरीची तस्करांची, 14 चौकडाचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची, आणि तीच गत झाली कलियुगामध्ये, अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची लालबाग।

महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, हे महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, अन दाखवली रीत पाट भिंतीला लावून लढायाची, परी तक मग थांबली नाही माझी अंतरीची, गावाकड मैना माझी भेट नाही तिची, तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची, तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची, बेळगाव कारवार डानू मरगाव मालखी तुझ्याची, दोन खंडणीची कमाल दंडेलीची चिडबेकीची गरज एकीची, म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहीर।

अकलेची गोष्ट 1945, देशभक्त घोटाळे 1946, शेटजींचे इलेक्शन 1946, बेकायदेशीर 1947, पुढारी मिळाला 1952, लोकमंत्र्याचा दौरा 1952 ही त्यांची काही लोकनाट्य होती. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचं रूप दिलं. अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांनी कथा कादंबरीची निर्मितीही ठळकपणे नजरेत भरवली. जिवंत काडतूस, आबी, खुळंबाडी, बरबाद्या कंजारी, चिरागनगरची भूत, कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह त्यावेळेस प्रचंड गाजले. त्यांनी 35 कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर 34 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यात फकीरा 1959, वारणेचा वाघ 1968, चिखलातील कमळ, राणगंगा, माकडीचा माळ, वैजंता यासारख्या कादंबऱ्याचा यामध्ये समावेश होतो. त्यांच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण या कादंबरीमध्ये आहे. सत्यवृत्ती आणि माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊच्या कादंबऱ्याचे प्रमुख सूत्र आहे. त्यांच्या काही कादंबऱ्यावर चित्रपटही निघाले. यामध्ये वैजंता, टिळा लावते मी रक्ताचा, आवडी, डोंगरची मैना, माकडीचा माळ, वारणेचा वाघ, अशी ही साताऱ्याची तरा, अलगूज आणि फकीरा, याशिवाय इनामदार आणि पेंग्याचं लगीन, सुलतान ही त्यांची नाटकंही प्रचंड गाजली.

अण्णाभाऊ साठे हे देशातील उपेक्षित आणि दुर्लक्षित लोकजीवनाच्या अनुभवाचा खऱ्या अर्थाने साठा ठरले. गोर गरीब, शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, दलित, पददलितांच्या व्यथा वेदना या त्यांनी कादंबऱ्यांमधून आणि कथांमधून प्रामुख्याने मांडल्या. अण्णाभाऊंचं साहित्य देशाबाहेर अगदी पोलंड, रशियातही लोकप्रिय झालं, जनमानसात प्रसिद्ध पावलं. अण्णाभाऊंच्या मते ग्रामीण जीवन टिकाऊ काय आहे तर शहरी जीवन दिलखुलास आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, आगरकर, लोकहितवादी महर्षी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजक्रांतीचा ग्रामीण दलित जीवनात पाया आहे आणि त्या पायावर लिहिलेल्या अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्या ही साहित्य क्षेत्रात समाज संक्रमणाची पहिली किमी आहे. अत्यंत अल्पशिक्षित असला तरी उपजत शाहिरीला चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर तो आजोड साहित्यिक होऊ शकतो हे अण्णाभाऊंनी दाखवून दिलं. अण्णाभाऊंची लेखणी धारदार होती. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तारली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तारलेली आहेत असे ते नेहमी म्हणायचे. अण्णाभाऊंच्या लेखनाचा प्रेरणास्रोत शोषित आणि उपेक्षित असा समाजच होता.

अण्णाभाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. नाट्यमयता हाही त्यांच्या लेखनशैलीचा आगळा वेगळा गुण. ज्या उपेक्षितांच्या जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभूती घेतली त्यातील क्षणाचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवत राहतो. लेखनातील लवचिक भावचित्रे अंगारशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखनशैलीवर त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. रशियाच्या इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या निमंत्रणावरून ते 1961 साली रशियात गेले. त्यावर त्यांनी लिहिलेले प्रवास वर्णन हे अत्यंत लोकप्रिय झाले. त्यांचे व्यक्तिमत्व विविध कलागुणांनी भरलेले होते. अण्णाभाऊ एक उत्तम अभिनेते होते. हातात डफ घेऊन शाहिरी कवणे मोठ्या तडफेने गात. बुलबुल, बासरी, हार्मोनियम अशी वाद्येही अण्णाभाऊ वाजवित असत. याच बरोबर ते दांडपट्टा देखील फिरवित असत. शिवाय स्वतःच्या लेखनाव्यतिरिक्त त्यांनी नवयुग, युगांतर आणि आचार्य अत्र्यांच्या मराठा वर्तमानपत्रातून अनेक लेख आणि पुस्तकांची परीक्षण लिहिली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं लिखाण हे माणूस या संकल्पनेवर आधारित होतं. माणूस, माणसाची दुःख आणि त्याचा उदय यावरच त्यांनी आपलं साहित्य लोकप्रिय केलं. आणि एक क्रांतिकारक कलाकार आणि साहित्यिक अशा सर्वच पातळीवर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपला एक अमीट ठसा उमटविला आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त या साहित्यरत्नास रेडिओ तिरणाचा मानाचा मुजरा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 8275-9959-00।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, खरीपाचा हंगाम सुरू झालेला आहे। आपल्या भागामध्ये आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी पेरणीसुद्धा सुरू केलेली आहे। अनेक प्रकारची पिकं आपल्या भागामध्ये आपले शेतकरी बांधव घेत आहेत। याच्यामध्ये तूर असेल, सोयाबीन असेल, उडीद, मूग असेल, मका असेल, याचबरोबर अनेक प्रकारची पिकं आपण घेत असतो। याच माध्यमातून आपल्या भागामध्ये सोयाबीन जर तेलबिया पीक जर सोडलं तर या पुढचं जे पीक आपण पाहतो ते भुईमुगाचं पीक आहे। आणि भुईमुग पीक आपल्याकडे दोन हंगामामध्ये आपण घेत असतो। खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा आपल्याकडे भुईमुगाची उत्तम प्रकारे लागवड आणि उत्पादन आपण घेऊ शकतो। तर या खरीप हंगामामध्ये जर आपल्याकडे जमीन शिल्लक असेल आणि सोयाबीन पिकाचा मोह आपला जर थोडासा कमी झालेला असेल तर आणखी एक उत्तम प्रकारचं तेलबिया पीक जे आहे, ज्याला भुईमूग म्हणतो आपण, त्याची देखील लागवड आपण उत्तम प्रकारे करू शकतो। जर आपला इंटरेस्ट असेल भुईमूग लागवडीमध्ये तर निश्चितपणे ही माहिती आपल्या कामाची ठरणार आहे। तर मंडळी, भुईमूग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पीक असून खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.5 लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून 2.57 लाख टन उत्पादन आणि उत्पादकता जी आहे याची 1082 किलो प्रति हेक्टर एवढी मिळालेली आहे। उन्हाळी हंगामात हे पीक 0.824 लाख इतक्या क्षेत्रावर घेतलं जातं, त्यापासून जवळपास 1.196 लाख टन उत्पादन मिळतं आणि त्याची उत्पादकता जी असते ती असते 1451 क्विंटल हेक्टरी अशी असते। तर हेक्टरी जर त्याची उत्पादक क्षमता वाढवायची असेल तर त्या बाबीसुद्धा आपण बघणार आहोत। पण सरासरी आपल्या भागामध्ये खरीप हंगामामध्ये अतिशय महत्त्वाचं पीक म्हणून आपण भुईमूग पिकाची लागवड करू शकतो। जमिनीच्या संदर्भात मंडळी बघूयात, मध्यम भुसभुशीत, चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली आणि पाण्याचा योग्य निचरा होत असणारी जमीन या पिकास मानवते। पूर्व मशागतीमध्ये एक नांगरट आणि 2-3 कुळवाच्या पाळ्या देणं गरजेचं आहे। तर यानंतर बघणार आहोत पेरणीची जी वेळ आहे ती खूप महत्त्वाची आहे। सर्वसाधारणपणे 15 जून ते 15 जुलै अशी वेळ जरी असेल तर थोडंसं 10-15 दिवस मागंपुढे करून आपण पेरणी करू शकतो। जुलैच्या पूर्ण महिन्यामध्ये देखील आपण या भुईमूग पिकाची पेरणी करू शकतो। तर बियाण्याच्या संदर्भात आपण बघणार आहोत भुईमुगाचे वाननिहाय बियाणे प्रति हेक्टरी जे आहे ते बघूयात। 100 किलो SB 11, TAG 24, TG 26, JL 501, Fule 60 21, 120 ते 125 किलो फुले प्रगती, फुले व्यास, TPG 41, फुले उनप, फुले उन्नती हे वान आपण उत्तम प्रकारे पेरणीच्या वेळेस वापरू शकतो। तर मंडळी, यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये। तर मंडळी, बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम थायरम किंवा 2 ग्रॅम कार्बेंडेझियम किंवा 3 ग्रॅम मॅनकोझेब किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळून घेणं गरजेचं आहे। नंतर 1 किलो बियाण्यास 25 ग्रॅम स्फुरत विरघळणारे जीवाणू संवर्धक चोळावे, बीज प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरणं खूप गरजेचं आहे. मंडळी, यानंतर बघणार आहोत पेरणीतील अंतर. 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर व 2 रोपातील अंतर सर्वसाधारणपणे 10 सेंटीमीटर ठेवणं देखील खूप गरजेचं आहे. मंडळी, भुईमुग पिकामधील आंतरपिकाच्या संदर्भात यानंतर जाणून घेऊयात. खरी भुईमुग पिकात सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, मूग, उडीद, तूर ही आंतरपिकं 6:2 या प्रमाणात, भुईमुग अधिक ज्वारी 1:1 तर कपाशी 1:1 या प्रमाणात घ्यावी. आंतरपिकामुळं अधिक आर्थिक फायदा होत असल्याने प्रयोगांती हे सिद्ध देखील झालेलं आहे. भुईमुग अधिक सोयाबीन 4:1 आणि कडेने एरंडची लागवड 2 ओळी केल्यास पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणास मदत होऊ शकते. सुरू उसात उपट्या भुईमुग वाणाची आंतरपीक म्हणून लागवड करण्यासाठी 90 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून उसाची लागवड केल्यानंतर 1 आठवड्याने 10 सेंटीमीटर अंतरावर सरीच्या दोन्ही बाजूस आपण लागवड देखील उन्हाळ्यामध्ये करू शकतो, किंवा आपल्याकडे जर शक्य असेल तर अनेक पिकांमध्ये भुईमुगाचं आंतरपीक आपण घेऊ शकतो. खत मात्रेच्या संदर्भात मंडळी बघूयात. पूर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टरी 20 गाड्या कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून देणं गरजेचं आहे. पेरणीच्या वेळेस 25 किलो नत्र अधिक 50 किलो स्फुर देणं गरजेचं आहे. खत व्यवस्थापनामध्ये सुधारित शिफारशीनुसार भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्र सोबत जिप्सन हे देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. ते जमिनीत मिसळून देणं गरजेचं आहे. तर हीसुद्धा आपण खताची मात्रा निश्चितपणे देऊ शकतो. आंतरमशागतीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. पेरणीनंतर नांगे आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरून घेणं गरजेचं आहे. 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 कोळपण्या कराव्यात. 2 निंदण्या म्हणजेच खुरपण्या द्याव्या. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी, त्यामुळे पिकास मातीची भर मिळते. भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यानंतर आंतरमशागत जे आहे ते करू नका. भुईमुगातील कार्यक्षम तण व्यवस्थापनाकरिता पेरणीनंतर लगेच पँडीमिथॉलियन 1 किलो हा प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यातून ओलीवर फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच पेरणीनंतर तणाच्या बंदोबस्तासाठी 20-25 दिवसांनी इमॅझिथायपर 10% SL 0.075 750 मिली 500 लिटर पाण्यातून देणं गरजेचं आहे. आणि मंडळी एक लक्षात घ्या, जर आपण तणनाशकाचा वापर करणार असाल तर तणनाशकं जी उपलब्ध आहे त्याच्या वापराची पद्धत आपल्याकडे जे कृषी सेवक असतील किंवा कृषी विभागातील जे कर्मचारी असतील यातील तज्ज्ञ असतील यांना विचारून निश्चितपणे आपण तणनाशकांचा व्यवस्थितपणे वापर करू शकतो. पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. खरी भुईमुगास फुले येण्याची अवस्था म्हणजेच पेरणीनंतर 20 ते 30 दिवस, आऱ्या सुटण्याची अवस्था जी आहे ती आहे 40 ते 45 दिवस, आणि शेंगा पोसण्याची अवस्था जी असते ती असते 65 ते 70 दिवस. या अवस्थांमध्ये पावसाने ताण दिल्यास संरक्षित पाणी देण्याची आपल्याकडं एक व्यवस्था असणं गरजेचं आहे. भुईमुग पेरणीनंतर 4-5 दिवसांनी 1 पाणी, त्याला आंबवणी म्हणतो आपण, म्हणजेच राहिलेले बियाणे उगवून येईल. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 10 ते 12 वेळा पाण्याच्या पाळ्या देणं गरजेचं आहे. आऱ्या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. पीक संरक्षणाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. फुलकिडे, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी 10 मिली किंवा 8 मिली डिमेटोन 15% प्रवाही औषध 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आणि पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रिन 20 EC 4 मिली किंवा डेकोमेथ्रिन 28 EC 10 मिली किंवा किनॉलफॉस 25 EC 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करणं गरजेचं आहे. टिक्का तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास 25 ग्रॅम मँकोझेब डायथेन M45 या नावानं आपण ओळखतो 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणीसुद्धा करणं गरजेचं आहे. आता मंडळी बघणार आहोत काढणी आणि उत्पादनाच्या संदर्भामध्ये. पीक तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात, शेंगाचे टरफल टणक बनते, शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागते. अशा प्रकारे पीक तयार झाल्यानंतर काढणीच्या तंत्राचा योग्य वापर करून खरीपात आपण जवळपास 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर हे भुईमुगाचं उत्पादन उत्तम प्रकारे घेऊ शकतो. मंडळी सर्वसाधारणपणे आता आपण जर बघत असाल तर आपल्या भागामध्ये भुईमुगाच्या पिकाची जी लागवड आहे ती थोडीशी आपण बघतो की मागे पडल्यासारखी वाटते आहे, कारण खरीपातील बरीचशी जागा जी आहे आता आपल्या मराठवाड्याचा आणि इतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर जवळपास 80% वर जमीन सोयाबीनच्या स्वाधीन आपण केलेली आपण पाहतो आहोत खरीपामध्ये. सोयाबीन पीक घेण्याबद्दल दुमत नाही, तरीसुद्धा आपल्याकडे जर आपण आता पाहिलं तरी भुईमुगाच्या पिकाची देखील जी एक मार्केट व्हॅल्यू आहे ती वरचेवर वाढताना दिसून येते आहे. आपण जर बाजारामध्ये बघत असाल तर ज्या आपल्या ओल्या शेंगा आहेत भुईमुगाच्या ओल्या शेंगा ज्याचा दर सध्या आपण 100 रुपये किलोपर्यंत बघत असतो, शेंगदाण्याचा दर तर त्यापेक्षा अधिकचा आहेच. त्याच्यामुळं तेलबिया पिकामधील अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे जे पीक आहे भुईमुगाचं पीक आहे, तर या पिकाच्या संदर्भात देखील शेतकरी बांधवांनी जर योग्य विचार करून आणि तंत्रज्ञान वापरून जर या पिकाची काढणी लागवण ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत जर व्यवस्थित केल्या तर निश्चितपणे आपला वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि या पिकाची मागणी वर्षभर असते. तर पुन्हा अशाच माहितीसह मंडळी आपण भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 82-75-92-59-00।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: लगीन झालं गोंधळ झाला. आता एक काम हो उरलं.
1: आता आणि काय उरलं.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो आजच्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी सिनेमातील सुपरहिट गीतं आपण ऐकत असतो आणि आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाची एक थीम सुद्धा असते आणि ही थीम आपल्या सर्व श्रोत्यांना खूप आवडते सुद्धा। तर आजची थीम कोणती असणार आहे याच्याबद्दलची उत्सुकता आपल्या मनामध्ये निश्चितपणे असणार आहे। तर चला जास्त त्याच्यावर आपण चर्चा न करता सांगून टाकतो, आजची थीम आहे जमाना। मंडळी जमाना अशी एक कन्सेप्ट आहे जी आपल्या शिक्षणानंतर जीवनातील खरं शिक्षण आपल्याला देत असते। आपण शिकलेल्या गोष्टी अपील करत असताना हा जमाना अर्थात दुनिया आपली खरी प्रयोगशाळा आहे। जर माणूस इथं तरला तर तो खऱ्या अर्थानं यशस्वी ठरतो। म्हणून जाणून घेऊयात या जमान्याचे सर्व रंग आपल्याच्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून। कार्यक्रमाच्या सुरुवातीचं गीत आपण ऐकणार आहात, जे गीत गायलं आहे मुकेश यांनी। गीत आहे देवराज यांचं, संगीतकार आहे तो शंकर जयकिशन, चित्रपट आहे मेरा नाम जोकर।

श्रोतेहो सुवर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आप आए बहार आई या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो पेईंग गेस्ट या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. गीत आहे मजरूह यांचं, संगीतकार आहेत सचिन देव बर्मन.

श्रोते हो रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहार आणि आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे ती आहे जमाना. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे महबूब की मेहंदी.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अतिशय एक संवेदनशील गीत, जे गीत गायलं आहे किशोर कुमार यांनी. गीत आहे नक्ष ल्यालपुरी यांचं आणि संगीतकार आहेत सपना जगमोहन. चित्रपट कॉल गर्ल.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जीवन मृत्यू या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात नजराना या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि मुन्ना यांच्या आवाजातील मजरूह यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोत्याहो स्वर बहार या कार्यक्रमात आज आपण जमाना या थीमचा आनंद घेत आहोत आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे अंजन यांचं, संगीतकार राजेश रोशन, चित्रपट याराना.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. या कार्यक्रमाची स्पेशल थीम असते, आजची थीम आहे जमाना, आणि याच थीमला आणखीन न्याय देण्यासाठी आपण एक सुंदर असं गीत ऐकणार आहोत. जे गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण, चित्रपट सडक आणि गायक कलाकार अनुराधा पौडवाल, अभिजित भट्टाचार्य आणि विपिन सचदेवा.

श्रुतीहू स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. श्रुतीहू कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जीना मरणा तेरे संग या चित्रपटासाठी विपिन सचदेवा आणि अनुराधा पोडवाल यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत दिलीप सेन, समीर सेन.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमात जमाना या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील याच थीमचं गीत गात आहे तो विनोद राठोड आणि सपना मुखर्जी. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहे तो नदीम श्रवण. चित्रपट जमाना दिवा.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आणि हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतोय या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया आपण आमच्याशी निश्चितपणे शेअर करू शकता. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900, अर्थात 9970500900. आणि स्वरबहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात हर्टलेस या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांच्या आवाजातील अराफत महमूद यांचं गीत. संगीतकार आहेत गौरव.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. श्रोते हो, आपल्या बिग स्टार या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या बिग स्टारला भेटत असतो. आजही असाच बिग स्टार आपल्या भेटीला मी घेऊन आलेली आहे. मराठी संगीत आणि त्याचा बाज आणि त्याचं माधुर्य हे वेगळंच आहे. मराठी संगीतामधील विविध प्रकार आणि त्यांचं सादरीकरणही वेगळंच असतं. हे संगीत आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेकांचा हातभार आहे. यामध्ये सुधीर फडकेंपासून ते आत्तापर्यंतच्या अवधूत गुप्तेपर्यंत सर्वांनीच यासाठी प्रयत्न केले. यातच खऱ्या

0: बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत मराठीतील सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे. आनंद शिंदे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील, परंतु त्यांचं बालपण मुंबईतच गेलं. अगदी लहानपणापासूनच ते वडिलांसोबत कोरसमध्ये गाणी म्हणत असायचे. कव्वालीचे मुकाबले आनंद यांना फार आवडायचे, मात्र शाळेत ते फारसे रमले नाहीत. शाळेपेक्षा शाळेतल्या गॅदरिंग्स मध्ये गीतच ते जास्त गायचे. नववीत नापास झाल्यावर शाळा थांबली आणि हातात आला तबला. वडिलांच्या गैरहजरीत कव्वालीचे कार्यक्रम आनंद आणि भाऊ मिलिंद सोबत मिळून करायचे. त्यात मिलिंद ढोल वाजवायचे.
1: अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है, अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है. सांस लेता हूँ तो जख्मों को हवा लगती है, कभी राजी तो मुझसे भी खफा लगती है. अरे जिंदगी तू ही बता, तू मेरी क्या लगती है.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती, आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत मराठीतील प्रख्यात लोकगायक आनंद शिंदे. आनंद शिंदे यांचे आजोबा भगवान शिंदे उत्कृष्ट पेटीवादक, तर आजी सोनाबाई तबलावादक होत्या. तर सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद ही त्यांची मुले. आनंद यांचे वडील प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांच्याकडून मिळालेला लोकसंगीताचा वारसा आनंद शिंदे यांनी जोमानं चालवला. वडिलांसोबत कोरसमध्ये गाणारा मुलगा ते महाराष्ट्राचा बुलंद आवाज, हा त्यांचा प्रचंड असा प्रवास.
1: ए चिठ्ठी वाजली मेल्या ती शिट्टी नाही बशीची शिट्टी.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज आनंद शिंदे. आनंद शिंदे यांचे अनेक संस्मरणीय किस्से आहेत. आनंद जेव्हा नावारूपाला आले नव्हते तेव्हा प्रसिद्ध गायक गोविंद म्हशीलकर यांना घाटकोपर येथे श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तेव्हा प्रत्येक गायकाला फक्त 5 मिनिटाची संधी देण्यात आली होती. याच कार्यक्रमात आनंद यांनी प्रल्हाद शिंदेचं ऊर्जा एका एक दिन पंछी हे गाणं गायलं आणि ते प्रल्हाद शिंदे यांना प्रचंड आवडलं. तेव्हा त्यांनी माझी मुलं तयार झालीत आता मरण आलं तरी चालेल असे उद्गार काढले होते आणि आनंद शिंदे यांना आणखीनच चालना मिळाली.

आपण ऐकत आहात बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार आहेत मराठीतील सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे. आनंद शिंदे यांचं अवघ्या 18व्या वर्षी लग्न झालं. एक उत्तम गायक म्हणून ते तयार झाले होते, परंतु प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विठ्ठल शिंदे यांनी त्यांना एक अट घातली. जर प्रल्हाद शिंदे येणार असतील तरच ते आनंदला गाण्याची संधी देणार होते. तेव्हा या अटीवर प्रल्हाद शिंदेही उपस्थित राहिले आणि त्यांना दोन गाणी मिळाली. यामध्ये पत्रे नव्हे तार समजावी आणि दाट गर्दी ग सखे पुन्हा गाडीला ही गाणी आनंद शिंदे यांच्या आवाजात रेकॉर्ड झाली आणि त्यांची कॅसेट बाजारात हातोहात खपली गेली.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. आणि आज तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज आनंद शिंदे. असं म्हणतात ना, आयुष्यातील एक निर्णय कुणालाही कोणत्या स्थानावर घेऊन जाईल हे सांगता येत नाही. आनंद शिंदे यांच्या बाबतीतही असंच घडलं. जेव्हा नवीन पोपट हा या गाण्याचा किस्साही रंजक आहे, त्यावेळी आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांना हवी तशी ओळख मिळत नव्हती. तेव्हा मशिलकर यांचं तुझ्या पेरूची फोड लाल पाहुनी माझा पोपट करतो येड्यावानी हे गाणं खूपच गाजत होतं. महाराष्ट्रातील हे एकमेव पोपट गीत होतं. या गाण्याचा गीतकार मानवेल गायकवाड यांच्यावर खूपच प्रभाव पडला आणि त्यांनी पुढील गीत लिहिलं, ते म्हणजे आवड मला ज्याची मी त्यालाच अनल. आणि जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला हे गीत तयार झालं. आनंद आणि मिलिंद यांना घेऊन एक कॅसेट काढण्याची प्रल्हाद शिंदे यांची खूप इच्छा होती. तेव्हा प्रसिद्ध संगीतकार विठ्ठल शिंदे तयार झाले आणि आनंद शिंदे यांच्या आवाजातील पोपटाने इतिहास घडवला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आज आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण एन्जॉय करतोय मराठीतील लोकगीतांचा बुलंद आवाज आनंद शिंदे यांना. आनंद शिंदे यांनी यानंतर खऱ्या अर्थानं लोकगायकाचा वारसा पुढे चालवला. त्यांनी पोपटानंतर अनेक लोकप्रिय गीतं गायली. लोकगीतं, भक्तिगीतं, भारूड, पोवाडे आणि सिनेमातील गाणी अशा सर्वच संगीत प्रकारात आनंद शिंदे यांनी आपला एक वेगळा ठसा निर्माण केला. आनंद शिंदे आणि हिट गाणं हा फॉर्म्युलाच जणू तयार झाला. आनंद शिंदे यांनी आपल्या जादुई आवाजातून अनेक अविस्मरणीय गाणी दिली. यामध्ये लिंबू मना मारिलं, नवा नवा नखरा, सुनबाई अमीना दीदी, डोकं फिरलया, कोंबडी पळाली अशा गाण्यांचा समावेश आहे. आपल्या या कारकिर्दीमध्ये आनंद शिंदे यांनी 1000+ अधिक गाणी गायली आहेत. त्याचबरोबर 250+ अधिक चित्रपटात पार्श्वगायन देखील केलंय.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती, आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत मराठीतील सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे. आनंद शिंदे आणि सण उत्सवाचं नातंही तसंच आहे. गणपती आगमन असो, गौरी असो किंवा महापुरुषांच्या जयंत्या उत्सव, आनंद शिंदे यांचं गाणं पाहिजेच असाच ट्रेंड महाराष्ट्रात निर्माण झालाय. आणि आनंद शिंदे यांच्या धमाकेदार आवाजानं प्रत्येकाचा आनंद हा द्विगुणित केलाय. आणि त्यांचं कोणतंही गाणं वाजत असेल तर आपले पाय थिरकल्याशिवाय राहतच नाहीत, हे मात्र निश्चित आहे.

स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत मराठीतील सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे. आनंद शिंदे आणि आंबेडकरी गीत आणि उत्सव याचा फार मोठा संबंध आहे. बाबासाहेबांच्या एका गाण्यानं त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. सैनिक हो भीमाचे सर्वांनी एक भारे या गाण्यापासून झालेली सुरुवात नंतर आंबेडकरी जनतेचा आवाज बनून राहिली. आज कोणतंही शहर असो गाव असो ज्या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती असेल इतर कोणताही कार्यक्रम असेल तो आनंद शिंदे यांच्या गाण्याशिवाय पूर्णच होत नाही. एकूणच बाबासाहेबांच्या गीतांमधून आणि त्यांच्या गुणगाणामधून आनंद शिंदे हे वेगळ्या उंचीवर गेले.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो, आणि हा तुम्ही शो एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज आनंद शिंदे. आनंद शिंदे एक लोकगायक म्हणून संगीताचा ठेवा समर्थपणे पुढे चालवत आहेत. आनंद शिंदे आणि पत्नी विजया यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श अशी तीन मुलं आहेत. यामध्ये उत्कर्ष आणि आदर्श सध्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक म्हणून पुढे आले आहेत, परंतु आजही महाराष्ट्रामधील लोकगायकाची जी प्रतिमा आहे तिची धुरा आनंद शिंदे वाहत आहेत. त्यांच्या आवाजाची जादू खऱ्या अर्थानं लोकांना आनंदित करते आहे, त्यामुळेच हा आनंद खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा लोक आनंद आहे एवढं मात्र निश्चित. त्यामुळेच आनंद शिंदे आहेत खरे खुरे

आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत. आजचे आपले बिग स्टार होते मराठीतील सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे यांच्यावरती. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून सांगू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 9970500900. तोपर्यंत मी आरजे प्रगती इथेच थांबते. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

શુભ દુપાર શ્રોતેહો, ગુડ આફ્ટરનૂન. દુપાર સે એક વાજુન 42 મિનિટ, પણ વોટ્સઅપ ફરમાઇશ ગાણી આ કાર્યક્રમમાં થોડસ લેટ આલીએ. થોડાસા ટેકનિકલી ઇશ્યુ ઝાલા હોતા, ત્યામુળે એણ્યાસ ઉશીર ઝાલા. પણ હરકત નહીં, આપલ્યા આવડીચ્યો આણી લોકપ્રિય કાર્યક્રમામધ્યે પુન્હા એકદા મી આરજી પ્રગતી સ્વાગત કરતીએ સર્વ શ્રોત્યાંચા. સર્વ શ્રોતે હે લાઈવ આહેત દેખીલ આણખીન, ત્યામુળે સર્વ શ્રોત્યાંચે સ્વાગત કરતીએ આણી સુરુવાત કરતીએ આજચ્યા આપલ્યા વોટ્સઅપ ફરમાઇશલા. આજ પાહુયાત કોણાકોણાચ્યા ફરમાઇશી હ્યા પૂર્ણ હોણાર આહેત, આણી જે શ્રોત્યાંચ્યા ઝાલ્યા અસતીલ ફરમાઇશી અશ્વિની પ્લીઝ આતા 4 દિવસાનંતર ફરમાઇશ પાઠવાયચી આહે. કાલ દેખીલ ફરમાઇશ ઝાલી નહોતી, ત્યામુળે બરેચશે શ્રોત્યાંચ્યા राहिलेले आहेत फरमाईश. पण जसं की मी म्हणते की जास्तीत जास्त लोकांच्या फरमाईशी पूर्ण करण्यासाठीच मी देखील सक्रिय असते इथे. आणि आज आहे 1 ऑगस्ट आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती असते 1 ऑगस्ट रोजी, आणि ती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. अगदी धाराशिवमध्ये ती उत्साहात साजरी करताना पार पडतीये, दिसली मला येताना देखील ती. आणि खरं तर अण्णाभाऊ साठे हे एक महान समाजसुधारक, लोककवी आणि साहित्यिक होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. आणि त्यांचं शिक्षण जातीभेदाच्या अनुभवामुळे ते केवळ फक्त 1.5 दिवस शाळेत गेले होते, पण त्यांनी आपल्या कर्तृत्वाने साहित्यात मोठं नाव कमावलं. आणि त्यांची ओळख खरं तर लोकशाहीर टोपण नाव आणि ओळखलं जायचं त्यांना, लोकशाहीर आणि साहित्यरत्न असं म्हणून त्यांना ओळखलं जायचं. आणि त्यांचं योगदान आणि कार्य जर पाहायला गेलं तर त्यांनी फकीरा, माझी मैना गावाकडे राहिली आणि अनेक प्रसिद्ध कथा कादंबऱ्या पोवाडे रचलेले आहेत. त्यांची चळवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामात शाहिरांच्या माध्यमातून मोठी जनजागृती त्यांनी केली होती. आणि त्यांची विचारसरणी, त्यांनी शोषितांच्या आणि कष्टकरांच्या व्यथा आपल्या लेखणीतून प्रभावीपणे मांडल्या. तर अशा लोकशाहीर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना खरं तर विनम्र अभिवादन करते. आणि खास त्यांच्यासाठीच त्यांच्याच गीताने आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात करते. अगदी सुंदर असं गाणं ते म्हटलं आहे, ते मिलिंद शिंदे यांनी म्हटलेलं, खूप सुंदर असं आहे. त्यांच्या लेखणीला अगदी साजेसं असं गीत आहे. आणि याच गीताने आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात करते.

आपण एकत आहात रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि तसंच आज सॉरी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे महान स्वातंत्र्यसैनिक समाजसुधारक व स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही गर्जना करणारे राष्ट्रीय नेते ते होते. आणि आज त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांचं कार्य पाहता आपण स्वराज्याची घोषणा जी आहे ती सरांनी दिली होती, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सरांनी. आणि तसंच त्यांची वृत्तपत्रे असतील, लोकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी केसरी आणि मराठा इंग्रजी ही दोन वृत्तपत्रे त्यांनी काढली होती. आणि सार्वजनिक उत्सव लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि देशभक्ती वाढवण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव त्यांनी सुरू केला होता. तर सर्वांनी एकत्र यावं म्हणून त्यांनी हे केलं होतं. आणि तेव्हापासूनच पाहतो आपण की गणेश उत्सव असतील हे साजरी केले जातात आणि महाराजांची जयंती देखील मोठ्या प्रमाणात ती उत्साहात साजरी केली जाते. तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना देखील त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन रेडिओ तेरणाकडून देखील करते आणि एक त्यांच्यासाठी गीत देते.

दुपारचे 2 वाजतायत 1:54 आणि आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती पुन्हा एकदा हजर आहे आपल्यासोबत. तर सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला. पहिली फरमाईश घेते ज्यांची शनिवार टू शनिवार फरमाईश असते असे आपले श्रोते म्हणजे नियमित श्रोते तथागत रेडिओ श्रोता संघ अभयखेडा तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून हिराबन खिराडे, सारिका आम्रपाली, सोनाली, आदर्श आर्यन, मंगेश तसेच त्यांचे मित्र सुरेश भट, गौरव खाडे आणि इतर देखील त्यांचे मित्र या गाण्यामध्ये सामील आहेत. आणि सर्व मित्रांसाठी हे गाणं केलेलं आहे, त्यांनी दिलेलं आहे आणि ते म्हणतात की उद्या 2 ऑगस्ट आणि मैत्री दिवस या निमित्ताने मला मैत्रीवर एक गीत ऐकायचं आहे. रेडिओ तिरणाचा मित्रपरिवारला हे गाणं मी डेडिकेट करतोय आणि सर्व मित्रांना देखील हॅपी फ्रेंडशिप डे असं ते म्हणत आहेत. तर नक्की सर हा मेसेज सर्व तिरणाच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलाय मी. उद्या सर्वांनाच इन ॲडव्हान्समध्ये करूयात हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल रेडिओ लिसनर्स असं म्हणते आणि सर्वांसाठीच हे सुंदर असं गीत देऊयात. ऐकूयात हिरामण खिराडे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला तर पुन्हा सर्वांनाच जे रेडिओ लिसनर्स श्रोते आहेत त्यांना सर्वांनाच इन ॲडव्हान्समध्ये मैत्री दिनाच्या खूप शुभेच्छा देते. अशीच मैत्री तुमची कायम माझ्यासोबत राहू देत आणि असंच तुमचं प्रेम आशीर्वाद हे नेहमी माझ्यासोबत राहू देत. तर पुढची फरमाईश देखील अशाच भन्नाट गाण्यासाठी म्हणावी लागेल जे गीत आजकाल मला फार आवडतं आणि बाल शाहीर हर्षराज माळी यांनी हे गीत गायले आणि लोकप्रियतेचा कहर मात्र या गाणीने केलेला आहे. वामन दादांचं हे गाणं आहे आणि इतकं सुंदर असं गाणं आहे. ते गीत ऐकायचं आहे. जिल्हा सांगली तालुका कवठे महांकाळ हिंगणगाव येथून बजरंग सपकाळ सर नियमित श्रोते आहेत आपले आणि आज त्यांना हे गाणं ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. तर नक्कीच सर फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात बजरंग सपकाळ सर जे आपले नियमित श्रोते आहेत हिंगणगाव येथून यांची व्हॉट्सअप फरमाईश.
1: अहो काय लावलंय शाहीर माझी म्हणू का माझी म्हणू का.
2: माझी म्हणू का.
1: कुणाची.
2: आमच्या वामन दादांची.
1: म्हणा की म्हणा.

चला या सुंदरशा गीतानंतर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. पुढची फरमाईश महाराजांचं गीत आलेलं आहे आणि आपले श्रोते आहेत स्वराज जाधव, जे आहेत चिलवडी येथून आपले नियमित श्रोते आहेत. त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे महाराजांचं. आणि महाराजांची सर्वच गीतं आपल्या सर्वांनाच आवडत असतात, पण आज त्यांना हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि ते म्हणतात की आज मनोज जरांगे सरांचा देखील बर्थडे आहे, तर त्यांना देखील विश केलंय त्यांनी आणि त्यांच्यासाठीच आज एक गीत असं ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. तर नक्की सर ऐकवायत स्वराज जाधव, जे आहेत चिलवडी येथून, यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला दुपारचं दोन वाजून 10 मिनिटं. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी हजर आहे आणि माझ्यासोबत तुम्ही आनंद घेत आहात सर्वच गीतांचा. तर यानंतरची फरमाईश चलार पहलगाम काश्मीर येथून आपले जे श्रोत आहे पी जादा मिराजुद्दीन यांची फरमाईश डर या चित्रपटातील गीत त्यांना ऐकायचं आहे. सुप प्रोग्राम असं त्यांनी सांगितलंय आणि त्यांना बरेच दिवस झाले त्यांची देखील फरमाईश आपण घेतली नाही आहे तर नक्कीच आज पूर्ण करूयात. उदित नारायण यांच्या आवाजातील सुपर डुपर हिट ठरलेलं हे देखील गाणं आहे. आनंद बक्षी यांचं गीत, शिवहरी यांचं म्युझिक ऐकूयात. चलार पहलगाम काश्मीर येथून जे श्रोते आहेत पीर जादा मिराजुद्दीन यांची व्हॉट्सअप फरमाईश.
1: Kiran, I love you. I love you, Kiran.
2: वाह, क्या तेवर है सुनील के आने का.

सरडर या चित्रपटातीनंतर जाऊयात पुढच्या फरमाईशीकडे. पुढची जी फरमाईश आहे 90s मध्ये सुपरहिट ठरलेला हा देखील चित्रपट दिलवाले आणि कुमार शानू अलका याज्ञिक यांचा आवाज आहे. अजय देवगण रवीना टंडन यांचा सुपर डुपर हिट ठरलेला हा चित्रपट आहे. गाणी देखील सर्वच लोकप्रिय ठरलेले. तर हेच गीत ऐकायचं आहे जे आपले श्रोते आहेत ते म्हणतात मी एक शेतकरी आहे तरी मी दररोज रेडिओ त्यांना ऐकत असतो. जे आहेत अण्णा भोगले मुक्काम पोस्ट अंतरवाली तालुका भूम धाराशिव येथून आणि आज त्यांना दिलवाले या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात आपले जे श्रोते आहेत अण्णा सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला 90s मधलं सुपरहिट गाणं आत्ताच आपण ऐकलं. तर विलास पदमवार सर म्हणतात की या गाण्याचे सुरुवातीचे थोडंसं तुम्ही गुणगुणून दाखवायला पाहिजे होतं असं म्हणतात. नेक्स्ट टाईम छान गाणं आलं की नक्कीच गुणगुणते सर. तर पुढची फरमाईश घेऊयात. गुरुपौर्णिमा नुकतीच झालेली आहे आणि त्यानिमित्त देखील आपल्या श्रोत्यांनी बरेचसे फरमाईश पाठवले. पण आज बऱ्याच दिवसानंतर आपले जे नियमित श्रोते आहेत त्यांना आज गीत ऐकायचं आहे गुरुपौर्णिमेनिमित्त. खास रामप्रसाद अशोक डोईफोडे सर नैसर्गिक शेती करणारे शेतकरी आहेत सर. जसं मी मध्ये देखील त्यांचं सांगितलं की ते नैसर्गिक शेती करतात. तर काल गुरुपौर्णिमा झाली त्यानिमित्त मला गीत ऐकायचं आहे आणि प्रथम माझे गुरु आई राजमती अशोक डोईफोडे असं त्यांनी पाठवलं आहे. तसंच माझे गुरुवर्य शांती ब्रह्म नवनाथ बाबा गोरक्षनाथ सर, माझं नाव जर चुकलं असेल तर प्लीज माफ करा, गोरक्षनाथ असंच आहे का, टेकडीकर. कृषी क्षेत्रातील माझे गुरु खामगाव केव्हीकेचे प्रमुख डॉक्टर हनुमान गरुड सर आणि बीड कृषी विभागाचे पठाण सर. तसेच माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक लहान थोरांनी मला मार्गदर्शन केले त्या सर्व गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत माझ्या मित्रपरिवार असं त्यांनी पाठवलंय. तर नक्कीच सर फरमाईश पूर्ण करते. एक सुंदरसं गीत आहे जे खरं तर गुरुवरतीच आहे. असंच गीत देते ऐकूयात रामप्रसाद अशोक डोईफोडे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला गुरुंचं गाणं झालेलं आहे तर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. पुढची फरमाईश जानवर या चित्रपटातील गीतासाठी. श्रोते आहेत बबन चौगले बोर पाडणे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून आपले श्रोते आहेत. त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे जानवर या चित्रपटातील गीत. उदित नारायण यांचा आवाज आहे. अक्षय कुमार करिश्मा कपूर पडद्यावरती दिसतात. सुंदर असं गीत आहे, ऐकूयात बबन चौगले बोर पाडणे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांची व्हॉट्सअपवर माहिती.

चला छान गाणी येत आहेत 90s मधली जी गीतं ऐकली नाही आहेत बऱ्याच दिवसानंतर ऐकतोय अशी देखील गाणी येत आहेत. तर पुढची देखील फरमाईश तशाच गीतासाठी. कुछ कुछ होता है या चित्रपटातील गीत श्रोते आहेत जळगाव खान्देश येथून अर्चना जोशीताई. तर त्या म्हणतायत प्लीज मॅम आपण गाऊन दाखवा आपला आवाज खूप छान आहे. थँक्यू सो मच ताई. तर नक्कीच ट्राय करते. आज त्यांनी कुछ कुछ होता है या चित्रपटातील गीत दिलंय. तर हे याच्यातलं एक कडवं आहे जे छान कडवं आहे. म्हणजे गाणं सुंदर आहे, चित्रपट सुंदर आहे, लोकप्रिय ठरलेला चित्रपट आहे कुछ कुछ होता है. तर त्याच्यातलं एक कडवं ट्राय करते, पहा जमतंय का. ना जाने कैसा एहसास है

सर असंच कार्यक्रम नाही झालं की कुछ कुछ होता है असं म्हणतायत ओमप्रकाश गीते सर. आपला कार्यक्रम नाही झाला की आम्हाला देखील असं होतं की कुछ कुछ होता है. तर थँक्यू सो मच. आणि आणखी खरं तर एक दीड आय थिंक सो दीडपर्यंत सर्वांनी वाट पाहिली असेल फरमायशी मी चालू करते की नाही. आणि मी 2:15 आय थिंक सो चालू केला की 2 वाजता असं काहीतरी टायमिंग झाला होता. आणि बऱ्याच श्रोते तरी देखील लाईव्ह होते की मी येते की नाही आणि त्यानिमित्तच वाट देखील पाहत होते. पण आणखीन देखील अर्धे श्रोते असतील आय थिंक सो ज्यांना माहिती नाही आहे की प्रोग्राम चालू झाला आहे, तर त्यांना देखील कॉन्टॅक्ट करून आपल्या टीममध्ये घ्या आणि ऐकायला सांगा व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम. तर 2:37 4 वाजेपर्यंत कार्यक्रम घेणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त श्रोतांच्या फरमाईशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारच आहे कारण की उशीर आले होते म्हणून. तर प्रगतीताई मी शैलेश वाघमारे मी ते आहेत ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मधुमीरा कॉम्प्लेक्स लातूर. आज माझी एक विशेष गाण्याची फरमाईश आहे. सतत रेडिओ तेरण ऐकत असतो, खूप सुंदर असतात गाणी कार्यक्रम. मला ॲप सुनील ढेकणे सरांनी दिला आहे आणि मी पहिल्यांदाच फरमाईश पाठवत आहे. यलगार या चित्रपटातील मला गीत ऐकायचं आहे. उदित नारायण आणि सपना मुखर्जी यांच्या आवाजातील हे गीत आहे आणि चिनी सिंग यांचं म्युझिक आहे. तर हे गाणं ऐकण्याची इच्छा आहे. फरमाईश करते माझे मित्र सुमित बांगड, ओंकार जाधव, विश्वास धानोरे. तर नक्कीच सर आपली पहिल्यांदाच फरमाईश आहे आणि पूर्ण नक्कीच करेन. थँक्यू सो मच सुनील सरांनी एक श्रोते आणखीन जोडले आपला, त्याबद्दल त्यांचे आभार. ऐकूयात आपले श्रोते आहेत सुमित सर आणि शैलेश वाघमारे सर, ओंकार सर, विश्वास सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

दुपारचे 2:42 होत आहेत. त्यानंतरची फरमाईश ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गीतासाठी. काल त्यांची पुण्यतिथी झाली आहे आणि त्यानिमित्त बरेच श्रोतांनी देखील इथे फरमाईश पाठवली होती. पण त्यातलंच आज बगावत या चित्रपटातील गीत आलेलं आहे. तर खूप सुंदर असं हे देखील गीत आहे. मोहम्मद रफी यांनी गायलेली त्यांची बरीचशी गीतं जी आहेत ते आपल्या आवडतात आणि त्यांना स्मरूनच हे गीत त्यांनी पाठवलं आहे आपले श्रोते आहेत. ते म्हणतात सर की आपले नियमित श्रोते आहेत शंकर गवते सर अहिल्यानगर इथून. ते म्हणतात तुम्ही गायलेलं गीत कुछ कुछ होता आहे चित्रपटातील खूप सुंदर गायलं मॅडम. तुमचा आवाज खूप सुमधुर आहे. थँक्यू सो मच सर. तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत शंकर सर यांची व्हॉट्सअप फरमाईश मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त. म्हणजे काल झाली होती त्यांची पुण्यतिथी पण आज त्यांची फरमाईश त्यांना ऐकायची आहे.

खूप सुंदर असं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजातील. पुढचं देखील गीत मोहम्मद रफी यांचंच ऐकायचं आहे असं सांगतायत आपल्या नवीन श्रोते आहेत. हाय हाय विद्या कुंडले वाईवरून. छान गाणी असतात आपल्या चॅनलवरती. मी नेहमी आपला कार्यक्रम ऐकते आणि पहिल्यांदाच फरमाईश पाठवत आहे. तर मला गीत ऐकायचं आहे मोहम्मद रफी यांच्या आवाजातील आणि तुम्ही गायलेलं आत्ताचं गाणं एक नंबर होतं. थँक्यू सो मच ताई. असंच प्रेम करत रहा, ऐकत रहा रेडिओ तेना 90.4 FM आरडीनचं म्युझिक आणि शान हा चित्रपट मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे यमा यमा. ऐकूयात विद्या कुंडले ताई ज्या आहेत वाईवरून यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला सदाबहार गीतांचा नजराणा ऐकताय रेडिओ उतरणा 90.4 एफएम वरून. आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. 9970599 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करायचं आहे. पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत जेणेकरून आपली फरमाईशी मला पूर्ण करता येईल. तर पुढची फरमाईश घेऊयात. अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त एक गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत गणेश दत्तात्रय कोथिंबरे, राहणार वांगी नंबर 2, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथून. तर नक्की सर ऐकवायत गणेश सरांची व्हॉट्सअप फरमाईश. खास अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना हे गीत ऐकायचं आहे.

चला आणखीन एक गीत आलेलंच आहे अण्णा भाऊ साठे यांचं, जे खूप लोकप्रिय आहे. ते देखील गीत देणारच आहे, पण तत्पूर्वी दुसरी देखील फरमाईश पूर्ण करूयात. श्रोते आहेत, आपले नियमित श्रोते आहेत जे कधीतरी फरमाईश पाठवत असतात, ते म्हणजे श्याम जाधव सर, राहणार राधेश्याम निवास, रघुनंदन कॉलनी, सुराणा नगर, हिंगोली, तालुका जिल्हा हिंगोली येथून. ते म्हणतात, नमस्कार प्रगती मॅडम. नमस्कार सर. 1 ऑगस्ट 1 तारखेला माझ्या लाडक्या एकुलत्या एक नातीचा बर्थडे आहे. रिया अरुण गजानन राठोड उर्फ बाहुली असं म्हणतात ते त्याला तिला. तर रियाला खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा सर, रेडिओ तेरणाकडून देखील, माझ्याकडून देखील. आणि लक्ष्मण नाईक तांडा, औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली, आज तिला तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा आणि तिच्यासाठी एक गीत द्यायचं आहे. आजी आजोबा शुभेच्छुक आहेत. आजी आजोबा राधा आणि श्याम जाधव, मामा अजिंक्य आणि अनिकेत असं त्यांनी पाठवलंय. तर नक्कीच आजी आजोबा आणि मामा दोघांच्याही खूप साऱ्या शुभेच्छा देऊया तिला. रेडिओ तेरणाकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खास तिच्यासाठी ऐकूयात हे सुंदर असं गीत. ऐकूयात श्याम जाधव सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

आजचा कार्यक्रम कसा वाटतोय हे सांगू शकताय 9970509 क्रमांकावरती व्हॉट्सअप फरमाईश गाणी. या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. दुपारचे 3 वाजतायत, 4 वाजेपर्यंत कार्यक्रम घेणार आहे. बरं, आत्ताच एक पावसाची सर ही बरसून गेलेली आहे. अधे मधे मधे आधे ओझरतं ओझरतं का होईना, पण पाऊस थोडा थोडा येतोय. आणखीन कोणाकोणाकडे पाऊस चालू आहे मला नक्कीच सांगा 9970509 क्रमांकावरती. तर पुढची फरमाईश घेऊयात. नवीन श्रोते आहेत सिद्धार्थ वानखेडे, भागवत कळसकर, माऊली पेट्रोल पंप वडाळी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा येथून. तर सरांना गीत ऐकायचं आहे प्रेम रोग या चित्रपटातील गीत आणि सुरेश वाडकर यांचा आवाज. ऋषी कपूर, पद्मिनी कोल्हापुरे यांच्यावर चित्रित झालेला सुंदर असा चित्रपट, खूप गाजलेला चित्रपट. सर्वच गाणी लोकप्रिय ठरली होती आणि एक वेगळी कथानक ही पाहायला आपल्याला प्रेम रोग या चित्रपटामध्ये पाहायला भेटते. एक वेगळी कथा घेऊन हा चित्रपट करण्यात आला होता, जो की वेगळा होता. एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट करण्यात आला आणि खूप सुंदर, आणि लोकांनी देखील त्याला अप्रिशिएट केलं. तर असा सुंदर प्रेमरोग हा चित्रपट ऐकवायत. या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे सिद्धार्थ वानखेडे सर, भागवत कळसकर सर, माऊली पेट्रोल पंप वडाळी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा येथून.

चला सुंदर अशा गीतानंतर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. सरला एक कोटी या चित्रपटातील गीत संतोष हसबे सर स्वारगेट पुणे येथून आपले नियमित श्रोत आहेत, पण कधीतरी ते देखील फरमाईश पाठवत असतात आणि आज खास करून सॉन्ग डेडिकेट केलेला आहे त्यांच्या वाईफसाठी दीपाली हसबेदाईंसाठी. तर आय थिंक सो डेडिकेट केला म्हटलं नक्की स्पेशल काहीतरी डे असेल किंवा नसेल, आय डोंट नो, पण आज त्यांनी खास त्यांच्या वाईफसाठी डेडिकेट केलं हे गाणं. तर नक्कीच ऐकूयात सरला एकोटी या चित्रपटातील हे सुंदर असं गीत. अजय गोगावले आणि आर्या आंबेकर यांच्या आवाजातलं हे सुंदर असं गीत आहे. ऐकूयात संतोष सरांची खास दीपाली ताईंसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: यानंतरची फरमाईश आपण श्रोत्यांच्या आवाजात ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी एक कविता आलेली आहे माझ्याकडे. तर ती कविता अशी आहे, पहा. जवळ तिलाही यायचं नाही, लांब त्यालाही जायचं नाही. जवळ तिलाही यायचं नाही, लांब त्यालाही जायचं नाही. काही नात्यांना शेवट नसतो, फक्त त्यांचं बोलणं थांबतं. पूर्वी दिवसात एक वेळा आठवण यायची, आता दिवसभरात एकदाच येते. पण ती एक आठवण त्या 10 आठवणींपेक्षा जास्त दमवून जाते. लोक विचारतात तुमचं काही झालं होतं का? तो हसतो, कारण काही नाती होती असं म्हणायलाही चुकीचं असतं, आणि नव्हती असं म्हणलं तर त्याहून मोठं खोटं असतं. आजही त्याच्या आयुष्याचा भाग नाही, पण त्याच्या प्रत्येक शांततेत तिचा थोडासा आवाज मिसळलेला असतो. कधीकधी वाटतं तिला एकदा भेटावं, कधीकधी वाटतं तिला एकदा भेटावं. तक्रार करायला नाही, स्पष्टीकरण मागायला नाही, पुन्हा सुरुवात करायलाही नाही, फक्त एवढं विचारावंसं वाटतं. क्या बात आहे. ही सुंदर अशी कविता पाठवली आहे करुणा वाघमारे यांनी. तर त्यांनी माझा आवाज माहिती आधी विचारलं की तुम्हाला बरं वाटतं का, आणि मग ती कविता त्यांनी पाठवली आणि ती वाचून दाखवा तुमच्या आवाजात असं त्यांनी सांगितलं. पहा जमली का मला वाचायला, आय डोंट नो कशी वाटली, छान मला जमली की नाही सांगा वाचतानाच, कारण की ती लिहून अशी पाठवली होती आणि लांबून वाचायचं होतं. त्यांनी लिहून खूप सुंदर अशा अक्षरात पाठवलं आहे. थँक्यू सो मच. नक्कीच तुमच्यापर्यंत ती पोहोचली असेल. तर पुढची फरमाईश श्रोत्यांच्या आवाजात, जसं म्हटलं ऐकूयात काय म्हणतात, कुठलं गीत ऐकायचं आहे श्रोत्यांना त्यांच्या आवाजामध्ये.
1: ना की तमन्ना है के हीरा मुझे मिल जाए, चाहे मेरी जान जाए चाहे मेरा दिल जाए. माझ्यासोबत आहेत माझ्या मैत्रिणी आणि ही त्यांची फरमाईश आहे.
0: चला, वन ऑफ माय फेवरेट सॉन्ग आहे, माय फेवरेट चॉकलेट बॉय ज्यांना मी म्हणते, मला फार आवडतात असे देवानंद यांचं गीत. जिनतमान यांचं देखील माहिती आहे, काल बर्थडे होता आय थिंक सो, मोहम्मद रफी यांची पुण्यतिथी आणि जिनतमान यांचा बर्थडे होता काल देखील. तर ऐकूयात खास हे सुंदर संगीत लता मंगेशकर आणि किशोरांच्या आवाजातील.

0: नमस्कार आरजे प्रगतीताई, शुभ दुपार आणि रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व रसिक मित्रांना हिरामन खिराडेचा सप्रेम नमस्कार आणि ॲडव्हान्समध्ये मैत्रीजींच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा. तसेच आजचा कार्यक्रम खूप छान चालू आहे आणि विशेष करून आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तर खूपच छान गाणी येत आहे, तसेच हिंदी गाणी सुद्धा येत आहे. आणि काल सकाळी जो क्लासिक रेडिओ शो झाला आणि तो तुम्ही महेंद्र कपूर यांच्यावर प्रसारित केला तो अतिशय छान झाला. त्यामधील दादा कोंडकेची गाणी असो किंवा इतरही गाणी असो पावसावरची, आम्ही सर्व मित्रांनी तो कार्यक्रम एन्जॉय केला. धन्यवाद. मी हिरामन खिराडे, आवईखेडा, तालुका मानोरा, जिल्हा वाशिमवरून.
1: थँक्यू सो मच सर. आणि पुढची फरमाईश घेते, पहिल्यांदाच फरमाईश पाठवत आहेत ते आहेत विजय बाले सर, जे आहेत ते रिसोड वाशिम येथून असं त्यांनी सांगितलं. आणि आमच्याकडे देखील पाऊस पडतोय असं त्यांनी सांगितलं. तर

हा काही बरसत नाहीये तिथे. तर प्रार्थना तर करते मी की आपल्या बळीराजाला हसमुख ठेव देवा, की त्या जिथे पाऊस पडत नाही तिथे पाऊस पडू दे अशी प्रार्थना करतेच आहे. तर ही फरमाईश आहे. नवीन श्रोता आहेत विजय बाले सर रिसोड, थँक्यू सो मच सर, रेडिओ उतरण्यासोबत कनेक्ट झालात, असंच ऐकत रहा आणि इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घेत रहा. आणि हिरामण खिराडे सर आपले देखील आभार मानते की तुम्ही क्लासिक रेडिओ शो ऐकला आणि त्याबद्दल प्रतिक्रिया दिली. आणि आजचा देखील कार्यक्रमाबद्दल सर्व श्रोता सांगतात की छान असा कार्यक्रम चालू आहे. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा.

दुपारचे 3:30 आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत की आनंदची फरमाईश आहे ती तर आहे. जसं आपले श्रोते म्हणू शकतात की मुझे तो रेडिओ की लत लग गई असं म्हणत रेस 2 या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि

हे गीत पाठवलं आहे आपले नियमित श्रोते शिवाजी उकंडे मंगळूर तालुका कळम येथून. आज लेट सर म्हणजे लेट मेसेज केला सरांनी, तर मला सकाळपासून म्हणजे सरांनी जेव्हा मंगळवारी आय थिंक सो गुरुवारी मेसेज केला होता तर तेव्हा म्हणत होते सर की भरपूर पाऊस असल्यामुळं घरीच आहे असा एखादा तुमच्या आवडीचा गरमागरम पदार्थ सुचवा सर्वोच्च आनंद देईल असं म्हणत होते, पण मी काही सरांना सांगितलंच नव्हतं त्याच्यासाठी सॉरी म्हणते सर. नेक्स्ट टाइम नक्कीच सांगेल जेव्हा पाऊस पडेल तेव्हा नक्की सांगा जेव्हा तुम्ही घरी असाल तेव्हा. तर त्यांना गीत ऐकायचं आहे हेच रेस्ट टू या चित्रपटातील आणि सैफ अली खान जॅकलीन यांच्यावर चित्रित झालेलं हे सुंदरसं गीत आहे. ऐकूयात शिवाजी उकंडे मंगळूर तालुका कळम यांची व्हॉट्सअपवर मॅश.

रेडिओ तळणं 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात आरजे प्रगतीसोबत. तर यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. पहिल्यांदा फरमाईश पाठवत आहेत शुभम गजानन पोपळघट वर्ग 3 मला व माझ्या बहिणीला ऋतुजा पोपळघट सिद्धी पोपळघट राहणार घोरदरी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथून त्यांनी फरमाईश पाठवली आहे. आणि प्रगती मॅडम आत्ताच लाईव्ह कार्यक्रम खूप छान चालू आहे बहिणीसोबत ऐकत आहे असं त्यांनी मेसेज करून पाठवलंय. तर हे आय थिंक सो तर बाबांनीच पाठवलं असेल. 3 वर्गातला मुलगा हे मेसेज पाठवणार नाही तर त्याला गीत ऐकायचं आहे छोटा बच्चा समज के हमको ना समजणारे मासूम या चित्रपटातलं हे गीत आहे. आणि नक्कीच आजकाल तर लहान मुलांना काही शिकवायची गरज नाही एवढे ते टॅलेंटेड आहेत की त्यांची मेमरी एवढी फास्ट कॅप्चर करणारी आहे की त्यांना सांगायची गरज पडत नाही. एकदा एकदा एक गोष्ट त्यांनी पाहिली किंवा ऐकली किंवा वाचली तरी देखील त्यांच्या लक्षात राहतं. तर अशाच या छोट्या मुलांसाठी ऐकूयात ही सुंदरशी फरमाईश ऐकूयात शुभम आणि ऋतुजासाठी ही व्हॉट्सअप फरमाईश.

दुपारचे 3:42 आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश, पहिल्यांदा फरमाईश पाठवताय तर नमस्कार प्रगतीताई, मी पांडुरंग विश्वनाथ खापरे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर येथून लिहित आहेत. आज त्यांना लूटमार या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. आशा भोसले यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे. अमित खन्ना हे संगीतकार आहेत असं त्यांनी लिहिलंय आणि हा चित्रपट देवानंद यांनी सादर केलेला आहे. तर हे गाणं ऐकण्याची फार इच्छा आहे असं त्यांनी सांगितलंय. तर नक्कीच सर, सुंदर असं गीत आहे आणि देवानंद आहेत म्हटलं तर नक्कीच छानच असणार. ऐकूयात पांडुरंग विश्वनाथ खापरे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही रेडिओ त्यांच्यासोबत कनेक्ट झालात.

लूट मार या चित्रपटातील हे सुंदर असं गीत आणि पुढचं देखील छान असं गीत आलेलं आहे. आपले श्रोते म्हणतात, सचिन सर म्हणतात की जब छाए, प्रगतीताई तुमच्याशिवाय व्हॉट्सअप फरमाईशला रंगत नाही असं म्हणतात. म्हणजे जब छाए मेरा जादू असंच मी पण म्हणायला पाहिजे आपल्या श्रोतांना. तर पुढची फरमाईश घेऊयात. पुढची फरमाईश देखील सुंदर असा चित्रपट, वेगळी कथानक घेऊन करण्यात आलेला चित्रपट, सर्वच गाणी लोकप्रिय ठरलेला चित्रपट, आज देखील ती तो चित्रपट पाहण्यात येतो, गाणी आज देखील ऐकली जातात असा चित्रपट म्हणजे राम तेरी गंगा मेली या चित्रपटातील गीत. आणि नमस्कार मॅडम, रेडिओ तेरणा दिवसभर बंद करत नाही, तुमचे कार्यक्रम योग्य त्या वेळी योग्य आहे, माहिती भरभरून मिळते, मन भारावून जातं. तसंच मला आज गीत ऐकायचं आहे, पहिल्यांदाच फरमाईश पाठवतात. थँक्यू सो मच सर, जे आहेत डॉक्टर अशोक कुंभार सर आणि डॉक्टर प्रकाश सर. थँक्यू सो मच सर, तुम्ही रेडिओ तेरणासोबत कनेक्ट झालात आणि सुंदर असं गीत पाठवलं, त्याबद्दल देखील आभार. आणि असंच ऐकत रहा आणि आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. ऐकूया डॉक्टर अशोक सर आणि डॉक्टर प्रकाश सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

वेळ झाली आहे टाटा बाबा म्हणायची, 4 वाजतायत आणि आज बऱ्याचशा श्रोत्यांच्या फरमाशी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. तरी देखील आणखीन राहिले असतील तर सॉरी म्हणते. भेटूयात सोमवारी आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. आणि बऱ्याचशी वेगळी गीतं आज देखील ऐकायला भेटली, तर आजचा कार्यक्रम कसा वाटला हे देखील सांगायला अजिबात विसरू नका. तर जाता जाता जसं की आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि समाजसुधारक, लोककवी आणि लेखक ते होते आणि आज त्यांची जयंती ही सर्वत्र साजरी केली जाते. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राचे महान मराठी विश्वकोश समाजसुधारक, लोककवी आणि प्रतिभावंत लेखक होते आणि त्यांनाच स्मरून एक गीत त्यांचं खूप लोकप्रिय आहे, माझी मैना गावाकडे राहिली, तर तेच गीत जाता जाता देणार आहे आणि त्याच गीतासोबत मी आरजे प्रगती इथेच थांबणार आहे. तर हेच गीत ऐकायचं होतं आज आपले श्रोते जे आहेत, तर नियमित श्रोते नमस्कार प्रगतीताई, नमस्कार सर, सुधाकर राक्षे, दीपक राक्षे, विजया राक्षे, ताई राक्षे आणि वैष्णवी राक्षे, जानवी राक्षे, लक्ष्मीकांत राक्षे, आम्हा सर्वांना गीत ऐकायचं आहे. तर आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना हे गीत ऐकायचं आहे. मामा राहुल नगर सुलतानापूर येथून आपले राक्षे मामा नियमित श्रोते आहेत, तसंच आपल्या ताई आहेत ज्या आहेत पूनम वायदंडे पंढरपूर देगाव येथून आपले नियमित श्रोते आहेत, त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे पूनमताईंना देखील. तसंच आपले नियमित श्रोते जे आहेत मदन कुलकर्णी सर यांना देखील आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आणि आजचा कार्यक्रम खूप छान झाला असं ज्यांनी सांगितलं. आपले श्रोते जे आहेत संदीप माने सर आहेत, त्यांनी सांगितलं की त्यांना देखील आजचा कार्यक्रम खूप आवडला, थँक्यू सो मच सर. तर अशोक शिंदे सरांनी देखील सांगितलं खूप छान कार्यक्रम झाला, हिरामण किराडेंनी सांगितला, तसंच सचिन सरांनी देखील सांगितलं आजचा कार्यक्रम खूप छान झाला, तर थँक्यू सो मच. भेटूयात उद्या आणि जाता जाता सुंदर असं हे गीत ऐकूयात. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

बांधा रंग गवाळा कोर चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी व पुतळी सोन्याची नव्या नवतीची काळी दवण्याची रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरी।

झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची, वेळ होती त्या भल्या पहाटेची, बांधाबांध झाली घालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची, गावंद्रीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची, शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्यांनी मडवून काढायची, बोली केली शिंदेशाही तोड्याची, अन साज कोल्हापुरी वज्रटिका गळ्यात माळ पुतळ्याची, कानात गोखर पायात मासुळ्या, कानात गोखर पायात मासुळ्या, दंडात पिळाल नाकात नथ सरजाची, परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची, अन छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी।

अहो या मुंबईत गर्दी बेकारांची, आणि त्यात भरती झाली माझी एकाची, मढ्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची। ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची, शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची, नायलॉनच्या जॉर्जेटच्या तल्लम साडीची, बुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडी हिरव्या माडीची, पैदास हित भलती चोरांची, आई खाऊंची शिरदोरांची, हरामखोरांची भांडवलदारांची, आणि पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची, परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची, पाण्यानं भरलं की समाज वाण मला एका छत्रीची, आणि त्याच दरम्यान चळवळ

महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, हे महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, अन दाखवली रीत पाट भिंतीला लावून लढायाची, परी तक मग थांबली नाही माझी अंतरीची, गावाकड माझी भेट नाही तिची, तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची, तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची, बेळगाव कारवार डानू मरगाव मालकी तुझ्याची, दोन खंडणीची कमाल दंडिणीची चिडबेकीची गरज एकीची, म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो आणि श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या सदरांतर्गत तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथून जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत, ज्यांनी तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि आता जीवनामध्ये यशस्वीपणे आपला जॉब करत आहेत, व्यवसाय करत आहेत, अशा सर्व ॲल्युमिनियनच्या मुलाखती आपण या तेरणेची प्रेरणा या माध्यमातून घेत असतो आणि अर्थातच त्यांचा जो यशाचा प्रवास आहे तो जाणून आपणही प्रेरणा घेत असतो आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतो। याचप्रमाणे आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री पवन लाहोटी यांना। ते मूळतः माजलगाव येथील रहिवासी आहेत आणि सध्या नाईस सिस्टीम पुणे या ठिकाणी ते जॉब करत आहेत। पवनजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
2: थँक्यू।
1: जसं की पवनजी मी सांगितलेलं आहे की आपण तेरणेचे ॲल्युमिनी आहेत, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे, तर आपण पासआउट कधी झालेला होतात, आपलं एज्युकेशन इथं कधी झालं?
2: मी 2005 चा पासआउट आहे। मी इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ब्रँच

0: मध्ये इंजिनिअरिंग केली 13 मध्ये. त्यावेळेस पठाण सर HOD होते आणि त्यावेळेस म्हणजे आम्हाला जर त्यावेळेसचं कॉलेज बघाल आणि आत्ताचं कॉलेज बघाल तर आय थिंक फार बरेच गोष्टींमध्ये डिफरन्स आहे असं म्हणेल मी. पण त्या काळी सुद्धा जे 13 मध्ये ज्या गोष्टी अवेलेबल होत्या त्या खरंच कमांडेबल होत्या. एक एक्झाम्पल मी देऊ इच्छित, जेव्हा मी फर्स्ट इयर सेकंड इयरला होतो त्यावेळेस क्रॅश कोर्स घेण्याकरता औरंगाबादवरून काही टीचर्स आले होते तर विवेकानंद अकॅडमीचे.
1: हो.
0: आणि त्यावेळेस आम्ही लोक काय करायचो की आपल्या कॉलेजची लायब्ररी जी होती त्यामध्ये क्वेश्चन पेपरचे सेट असायचे, जे मागच्या 10-15 वर्षाचे क्वेश्चन पेपरचे सेट असायचे आणि आम्ही त्याच्या थ्रू स्टडी करायचो त्यावेळेस
1: गेस्ट पेपर काढून.
0: हा, गेस्ट पेपर म्हणण्यापेक्षा आम्हाला इथं कसं होतं की सगळं म्हणजे रेफरन्स बुक्स वगैरे होते, नोट्सचे पुस्तकं वगैरे नसायचे, तर ते त्यावेळेस ते क्वेश्चन पेपर्स रेफरन्स बुक्स हे घेऊनच आम्ही अभ्यास करायचो. तर ज्यावेळेस त्या विवेकानंद अकॅडमीच्या लोकांनी बघितल्या की ह्या गोष्टी इथं कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत त्यावेळेस त्यांची अशी रिॲक्शन होते की ह्या गोष्टी औरंगाबादच्या गव्हर्नमेंट किंवा JNSC सारख्या कॉलेजेसमध्ये पण नाही आहेत. तर ती ती ती एक छोटीशी गोष्ट आहे पण अशी गोष्ट जी वेगळी होती 13 ची.
1: बरोबर.
0: आणि अशा बऱ्याच काही आहेत. सो तो एक खूपच गोल्डन असा काळ होता जो आम्ही कधी विसरू शकत नाहीत. किंवा जे जे मित्र मिळाले त्यावेळेस, जे टीचर्स मिळाले किंवा जेही एज्युकेशन त्यावेळेस मिळालं, आज आता जो उपयोग आम्हाला होतोय त्याचे आम्ही असं म्हणू शकतो की फार ऋणी आहोत.
1: अच्छा, जसं की पवनजी आत्ता आपण म्हटलं की रेफरन्स बुक होते त्यावेळेस, तुमचा स्टडीचा प्रकार वेगळा होता. आता आपण नाईस सिस्टीम पुणे या कंपनीमध्ये काम करत आहात तर त्याला लागून माझा प्रश्न येणार आहे, जसं की तुमचं जुनं जे एज्युकेशन होतं त्या त्यावेळीची जी पद्धती होती, पण आता आपण ज्या कंपनीमध्ये जॉब करतात तो जॉब कसा आहे, त्याचं जे प्रोफाईल आहे ती कशी आहे ती सांगावी.
0: मी तिथं ॲज अ सॉफ्टवेअर आर्किटेक्ट म्हणून काम करतो. सो सॉफ्टवेअर फील्डमध्ये असं असतं की तुम्ही ॲज अ ज्युनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सुरुवात करता, मग त्याच्या डिफरंट फेजेसमध्ये जात जात आयदर तुम्ही मॅनेजरियल साईडला जाता किंवा आर्किटेक्ट साईडला जाता. आर्किटेक्ट साईड इज अ टेक्निकल साईड, जिथं तुम्ही सॉफ्टवेअर डिझाईन करता, ब्लूप्रिंट डिझाईन करता त्या सॉफ्टवेअरची, कुठली टेक्नॉलॉजी वापरायची, कसा फ्लो असेल, काय काय गोष्टी असतील त्यात, ह्या सगळ्या गोष्टी जो सॉफ्टवेअर आर्किटेक्ट असतो तो करतो. तर मी तिथं ॲज अ स्पेशलिस्ट सॉफ्टवेअर आर्किटेक्ट म्हणून काम करतो. मागचे 6-7 वर्ष झाले मी त्या रोलमध्ये आहे. आणि आम्ही डेटा अॅनालिटिक्स, मशीन लर्निंग, AI ह्या गोष्टींवर काम करतो. आणि माझं जे काम आहे मोस्टली ते कस्टमर एक्सपिरियन्स डोमेन मधलं आहे.
1: बर. अच्छा, जसं की आता 2005 तुम्ही पासआउट, आता 2022 हे काम करताय, 17 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सध्याचं जे टेक्नॉलॉजीचं युग आहे त्याला तुम्ही समन्वय करून आत्ताचं काम करत आहात. तर जसं तुम्ही अभ्यासाचा विषय सांगितलेला होता की 2005 सालीचा अभ्यास, आता जे सध्या इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टुडंट आहेत, आता जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत, प्रोबॅबली CSE चे असतील, IT चे असतील, तर त्यावेळेसची अभ्यास पद्धती, आताची अभ्यास पद्धती आणि विद्यार्थ्यांनी मग कसं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून त्यांना भविष्याकडे जाता येईल असं तुम्हाला वाटतं?
0: एक गोष्ट असते बेसिक्स आणि दुसरी गोष्ट आहे अवेअरनेस असं म्हणेल मी. बेसिक्स म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करतं आणि अवेअरनेस म्हणजे नेमकं चाललं काय मार्केटमध्ये. फॉर एक्झाम्पल, आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस आम्हाला हे माहीत नव्हतं की ॲप्टिट्यूड किती महत्वाचं आहे. ओके. किंवा ग्रुप डिस्कशन्स किंवा इंटरव्ह्यू देणं हे कसं असतं त्या गोष्टी माहीत नव्हत्या. हे अवेअरनेस खाली आलं फॉर एक्झाम्पल. बट जेव्हा मी म्हणतो की बेसिक्स राईट, तर कुठली लँग्वेज शिकता तुम्ही, किंवा तुमचे DBMS चे कन्सेप्ट आहेत, किंवा तुमचे डेटाबेस रिलेटेड ऑर डेटा स्ट्रक्चर रिलेटेड कन्सेप्ट आहेत, ते थ्रूआउट सॉफ्टवेअर इंजिनियरला लागतात. तर बेसिक्सही महत्वाचं आहे आणि अवेअरनेसही महत्वाचं आहे. तर आय थिंक बेसिक्ससाठी कॉलेज खूप काही करतं, अवेअरनेससाठी कॉलेजनी किंवा इवन स्टुडंट्सनी सुद्धा राहत. आजकाल ऑनलाईन मीडियम्स खूप आहेत, त्याचा वापर करायला पाहिजे. स्टुडंट्समध्ये कम्युनिटीज बनवायला पाहिजे, वेगवेगळ्या लँग्वेज शिकणं, ग्रुप डिस्कशन्स करणं, AWS म्हणजे अमेझॉन वेब सर्व्हिसेस क्लाऊड किंवा गुगलची क्लाऊड किंवा मायक्रोसॉफ्टचे क्लाऊड आहेत राईट, ह्या क्लाऊड रिलेटेड टेक्नॉलॉजीज बघणं आणि त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करणं, त्याच्यामध्ये कन्सेप्ट डेव्हलप करणं, मशीन लर्निंग म्हणा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा, ह्या साईडला एक्सप्लोरेशन करणं. कारण सगळ्याच गोष्टी तुम्हाला सिलेबस थ्रू शिकवल्या नाही जाऊ शकत, त्यामुळं अवेअरनेस असणं, मार्केट अवेअरनेस असणं आणि त्यासाठी स्वतःला अपडेट करणं, त्यानंतर मग तुम्हाला असं नाही वाटणार की तुम्ही कुठं एज्युकेशन घेताय आणि काय करताय. ॲट द एंड जर तुम्हाला अवेअरनेस असेल आणि बेसिक कन्सेप्ट असेल तर तुम्ही मग पुणे असो,

0: मुंबई असो की कुठे असो तुम्ही कॉम्पिटिटिव्ह असाल.
1: अच्छा, जसं की आत्ता तुम्ही सांगितलं की हे सगळं अवेअरनेस असणं गरजेचं आहे, तुमचं जे दिवसाचं स्केड्यूल असायचं ते तुम्ही रेफरन्स बुकनं चेक करायचं सगळं. आता ह्या सगळ्या एक हातामध्ये मोबाईल आलेला आहे, त्याचा जो यूज किंवा मिसयूज असा दोन्ही जर आपण भाग पाहिला तर त्या दृष्टिकोनातून आपण काय गायडन्स कराल मग?
0: राईट, तर आज बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ऑनलाईन अवेलेबल आहेत. ओके, समजा तुम्ही UDME-सारखी वेबसाईट बघा जिथे तुम्हाला इझिली कोर्सेस अवेलेबल आहेत, किंवा Unacademy-सारखे वेबसाईट्स बघा. बट शेवटी रेफरन्स बुक आणि स्वतःच्या ज्या नोट्स काढतो आपण, राईट, ते असं असतं जे तुमचं बेस क्लिअर करतं. ओके, अँड वाय रेफरन्स बुक, राईट? कारण जी डिटेलिंग रेफरन्स बुकमध्ये असते ती तुम्हाला कोर्समध्ये नाही मिळत. कोर्समध्ये कधीही थोडं ऍब्स्ट्रॅक्शन असतं, किंवा कोणीतरी तो स्टडी करून तो तुमच्यासाठी केलेला एक सारांश असतो, फॉर एक्झाम्पल. तर ती गोष्ट चांगली आहे, म्हणजे तुम्ही सारांश वाचून सुरुवात करू शकता. बट जर तुम्हाला डिटेलिंग पाहिजे आणि कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे तर मी स्टील म्हणेल की रेफरन्स बुक रेफर करा, त्याच्या थ्रू स्वतःच्या नोट्स काढा. आम्ही आमच्या वेळेस असं असायचं की प्रत्येकजण चॅप्टर्स डिवाईड करून घ्यायचो, सब्जेक्ट डिवाईड करून घ्यायचो, नोट्स काढायचो, एकमेकांना शिकवायचो. आता तुम्हाला तेवढी गरज नाही पडणार, कारण तुम्हाला ऑनलाईन माध्यमे आहेत, तर त्यातून शिका. पण तिथंच लिमिट नका करू की ऑनलाईन आहे, मी यूट्यूबवर बघितलं, मी इथं बघितलं, झालं, हे असंच वर्क होतं. नाही, तेवढंच नसतं ते. त्याच्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी असतात, तर ते कधी प्रॅक्टिकल करून कधी रेफरन्स बुकमध्ये डिटेलिंग करून कळतं, एकमेकांशी डिस्कस करून कळतं.
1: जसं की आता तुम्ही आता सध्या तर पुण्यामध्ये स्थायिक आहात आपण, पण तुम्ही ज्यावेळी शिकायला इथं आला होता त्यावेळेस माजलगाव. आता माजलगाव त्या पद्धतीने बघायला गेलं तर आपला ग्रामीण भाग, त्यातल्या मराठवाडा असं आपण समजू शकतो. तर जे ग्रामीण भागातून येणारे मुलं आहेत त्यांची मानसिकता आणि त्यांनी मग या क्षेत्राकडे बघताना, कारण एक तर नेहमी असं म्हटलं जातं की इंजिनिअरिंग करून काय करणार शेवटी तुम्ही, इंजिनिअरिंगमध्ये सध्या रिसेशन आहे किंवा असं आहे, अशा बऱ्याच गोष्टी समजा कानावर पडतात. तर एक ग्रामीण भागातून आलेला जो एखादा विद्यार्थी असतो त्यानं कशा पद्धतीनं आपल्या भविष्याकडे पाहिलं पाहिजे?
0: ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यात एक गोष्ट असते, ती असते जिद्द. ओके, आणि त्यांनी ती जर जिद्द राईट मार्गी लावली, राईट, तर बऱ्याच काही गोष्टी निघू शकतात. फॉर एक्झाम्पल, त्यांच्यात काय असतं माहिती का, जिद्द असते, फक्त कॉन्फिडन्स नसतो. की मी खूप सारे जण असतील तिथं तर मी कसं बोलेल, किंवा बोलताना युजली जे इंग्लिश मिडियम्समध्ये किंवा मोठ्या सिटीजमध्ये शिकलेले असतात, राईट, त्यांना एक वातावरण मिळालेलं असतं, ती बोलण्यास आलेली असते, ती ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये युजली नसते. काही असतात क्वचित ज्याच्यात असेल, पण युजली नसते. तर त्यांची जर जिद्द त्यांनी त्या गोष्टींवर अप्लाय केली आणि स्वतःमध्ये तो बोल्डनेस आणला आणि जो माइंड ब्लॉक आहे, राईट, की मी बोलू शकेल का, मी करू शकेल का, तो जर काढला तर ग्रामीण भागातल्या जे विद्यार्थी आहेत ते खूप काही करू शकतात. कारण ते जमिनीपासून आलेले असतात असं म्हणेन मी. कारण प्रत्येक गोष्ट त्यांनी भांडून जिद्द करून कमवलेली असते, शिक्षणही म्हणा किंवा कुठलाही रिसोर्स म्हणा. ओके, मी हे मोस्ट ऑफ द लोकांसाठी म्हणतो आहे, त्यात तिथं काही अपवाद असतील ज्यांना जे वेगळे असतील, पण मोस्ट ऑफ द कन्सिडर करेल तर त्या गोष्टी आहेत. तर त्या तुम्ही भले शिक्षण असू द्या किंवा तुमचं जॉब असू द्या किंवा दैनंदिन जीवन असू द्या, त्या जर तुम्ही अप्लाय केल्या, जे तुम्ही जिद्दीनी किंवा जे एक थॉट्स थ्रू येतात आणि त्या गोष्टी ज्या तुम्ही अप्लाय करता, फॉर एक्झाम्पल, त्याच तुम्हाला करायच्यात. फक्त एक तुमचे माइंड ब्लॉक काढायचेत. युजली त्यांना तेच असतं की माइंड ब्लॉक असतं की मी बोललो आणि ते चुकीचं बोललं तर काय झालं, काय नाही होणार. एकदा चुकीचं बोलाल त्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, किंवा कोणीतरी म्हणेल अरे हे काय बोलला तू, पण त्यांनी काही फरक नाही पडत. चुकीचं बोला पण बोला हे म्हणेल मी.
1: तर जसं आता तुम्ही एवढा सगळा अनुभव सांगतायत, एक्सपिरियन्स शेअर करतायत, मग तुमचं बालपण कसं राहिलेलं आहे, तुमचं स्कूलिंग कुठं झालेलं आहे हे पण आम्हाला थोडं सांगा.
0: माझं स्कूलिंग मोस्टली परभणी आणि बीड जिल्ह्यातच झालं. त्याच्यानंतर जे माझं 11वी 12वी होती ती मी लातूरला केली, दयानंद कॉलेजला, आणि त्यानंतर इंजिनिअरिंगला मी इथे आलो.
1: अच्छा,
0: पण माझं जे स्कूलिंग होतं आपलं SSC बोर्डचंच होतं. तर युजली जरी बघाल तुम्ही SSC बोर्ड्स आणि ह्याच्यामध्ये, तर तुम्ही इंग्लिशला जास्त महत्त्व देत नाही, किंवा इंग्लिश सब्जेक्ट जरी असेल तर तुम्ही सब्जेक्ट सारखं घेता त्याला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला तसं नाही घ्यायला पाहिजे आपण, मी म्हणेल. कारण जसं जसं तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, इंजिनिअरिंग जा, मेडिकल जा, किंवा कुठल्याही व्यतिरिक्त फील्डमध्ये जा, आजच्या काळात ती भाषा, त्या भाषेवर असलेली कमांड, किंवा तुम्हाला एक्सप्रेस करण्यासाठी सुद्धा, राईट, तुमच्या मातृभाषे तर लागतेच लागते, पण त्या लँग्वेजेस पण आहेत ज्या लागतात, ज्या तुम्हाला मोठा स्कोप देऊ शकतात, मोठा प्लॅटफॉर्म देऊ शकतात.
1: म्हणजे हे आपलं स्कूलिंग करत असताना किंवा हे आपल्या माइंडमध्ये पण असायला पाहिजे की लँग्वेजच्या बाबतीमध्ये आपण अवेअर असणं गरजेचं आहे.
0: हो,
1: अच्छा. आता हा विषय ज्यावेळेस तुम्ही 11वी 12वी झालं तुमचं दयानंदचा, नंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला आलात, तर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आल्यानंतर आपण कधी आपल्याला असं रिअलाईज झाले की आपण खूप चांगल्या जॉबला जाऊ शकतो, किंवा मग तुम्हाला जॉब कसा भेटला आणि नई सिस्टीम आहे त्याच ठिकाणी जॉब करतात की तुम्ही अगोदर वेगळं काही करायचं? हां,
0: तर मी तेरणा जेव्हा जॉईन झालो राईट, त्यावेळेस मी आय टी मध्ये जॉईन झालो इथं, आणि जेव्हा कॉलेजमध्ये होतो माझ्या डोक्यात एकच होतं की मी उस्मानाबाद आहे का औरंगाबाद आहे हे नाही बघणार, मी काय बघतोय की जे औरंगाबादचा मुलगा आहे त्याला जो पेपर येतो तोच उस्मानाबादच्या मुलालाही पेपर येतो, युनिव्हर्सिटी एकच आहे, तर मला इथं चांगले मार्क मिळाले तर मी त्या लोकांसोबत कम्पीट करू शकेन, मी त्या ध्येयाने आलेलो होतो. आणि फॉर्च्युनेटली मी त्याला स्टिक पण राहिलो, मी म्हणजे 4 वर्ष कॉलेज टॉपर होतो माझ्या ब्रँचमध्ये, आणि पण नुसतं तेवढंच असून जमत नाही हे म्हणेल मी, कारण त्यावेळेस आम्हाला जी ॲप्टिट्यूड लँग म्हणा किंवा ग्रुप डिस्कशन म्हणा ह्याची अवेअरनेस नव्हती. तर मी असं होतो की थ्रू आउट डिस्टिंक्शन वाला होतो, सेमेस्टर वाईज डिस्टिंक्शन वाला होतो, की मी कुठल्याही कंपनीच्या क्रायटेरियात बसण्यासारखा होतो. पण जेव्हा मी पुण्याला गेलो तर मला कुठल्याही कंपनीचा कॉल यायचा, मी इंटरव्ह्यूलाही जायचो, माझे टेक्निकल राऊंड इझिली क्लिअर व्हायचे, पण युजली मी HR ग्रुप डिस्कशन्स ह्या राऊंडमध्ये मी रिजेक्ट व्हायचो. तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी 28 कंपनीजचे इंटरव्ह्यू दिले माझा फर्स्ट जॉब मिळण्याच्या अगोदर, आणि मी कशातही टेक्निकल राऊंडमध्ये रिजेक्ट नाही झालो. मी युजली रिजेक्ट कुठं झालो तर ग्रुप डिस्कशन्स किंवा HR राऊंड जे असे असतात जिथं आपण थोडं बोल्डली बोलत नाही किंवा ह्या गोष्टी ज्या आपण एक्सप्रेस नाही करू शकत जे बाकीचे लोक करू शकतात भले तुम्ही टेक्निकली किती साऊंड असाल. तर ती गोष्ट मी अजूनही म्हणेल की ती करा. आणि मग त्यानंतर मी फर्स्ट कंपनी माझी सोफोई टेक्नॉलॉजीज होती जी आता ओरॅकलने अक्वायर केली, मी तिथून ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर चालू केलं. देन त्याच्यानंतर मी काही इन्व्हेस्टमेंट बँक्समध्ये काम केलं, अँड देन प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे ही नाईस सिस्टीम, मी ती जॉईन केली. माझा एक्सपिरियन्स असा होता की मी युजली सर्व्हिस बेसमध्ये काम नाही केलं, मी प्रोडक्ट बेस किंवा कॅप्टिव्ह जे बँक्स वगैरे आहेत त्यात काम केलं, क्रेडिट स्विस, HSBC किंवा TATO किंवा सोफई म्हणा अशा प्रोडक्ट बेस्ड कंपनीज. अँड युजली मी कोअर प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये काम केलं की जिथं तुम्ही एक आयडियाजवर डेव्हलप करता जे प्रोडक्ट आहे ते आणि तुम्ही प्रोडक्ट मार्केटमध्ये आणता, तर मी बँकिंग रिलेटेड प्रोडक्ट्स म्हणा किंवा मीडिया आणि एंटरटेनमेंट डोमेन रिलेटेड प्रोडक्ट्स म्हणा किंवा आता कस्टमर एक्सपिरियन्स अनालिटिक्सचा जो डोमेन म्हणा, तर या वेगळ्या वेगळ्या डोमेन्समध्ये वेगळ्या वेगळ्या प्रोडक्टवर काम करायला मिळालं. आणि टेक्नॉलॉजिकली मला खूप काही एक्सपोजर मिळालं मी म्हणेल माझ्या मागच्या 17 वर्षात, की मी असं होतो की असं एक दिवस असा नव्हता की मी बेंचवर होतो की मला काम नाही मिळालं, आणि ऑलवेज इट वॉज अ टेक्निकल काम, कोअर हार्ड कोअर टेक्निकल काम होतं. तर म्हणजे मग ते जावा असू द्या, मशीन लर्निंग असू द्या, अनालिटिक्स असू द्या, क्लाउड कम्प्युटिंग असू द्या, ह्या सगळ्या गोष्टीवर मला काम करायला मिळालं.
1: अच्छा, जसं की पवन जी आता हा एक माझ्या डोक्यामध्ये मगापासून एक प्रश्न येतोय की भविष्यामध्ये अजून एक 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर आम्ही पवन यांना कुठे पाहतोय, कारण तुमचं सरनेम आहे लाहोटी, आता लाहोटी लोहिया असे सगळे आम्ही जर समजा सरनेम पाहिले तर ते बहुधा व्यवसाय किंवा उद्योगात असतात, असं काय आपलं विजन आहे का केवळ सर्व्हिस करणं असाच विषय असतो?
0: नाही, माझं सर्व्हिस करणं असं काही विजन नाही आहे, फक्त सर्व्हिसेस करणं. माझं विजन आहे स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू करणं, आणि त्याच्या अराउंड मी काही पावलं उचलली पण आहेत सध्या. आम्ही एक आयडिया आहे ज्याच्यावर काम करत आहोत अजून सध्या, पण सी आता ती आयडिएशन फेजमध्ये आहे, आणि त्याला जर समजा ह्याच्यात जरी आणायचं असेल प्रोडक्टायझेशनमध्ये आणायचं असेल तर त्याला थोडा वेळ लागतो. एक मागे ट्राय पण केली आम्ही आयडिया, ती एवढी सक्सेसफुली इम्प्लिमेंट नाही करू शकलो, बट फ्युचरमध्ये आमचं तेच असेल, माझं ते असेल की एक आयडिया घेणं आणि त्याच्या अराउंड एक प्रोडक्ट डेव्हलप करून सॉफ्टवेअर कंपनी काढायची. तो एक स्टार्टअपवाला जो आहे तो इकोसिस्टम मला एक्सपिरियन्स करायचा आहे, की काय असतं नेमकं स्टार्टअप, कसं होईल, काय फंडिंग असते, कुठले फंडिंगचे वेगळे वेगळे राऊंड असतात, कसं रेज करायचे असते फंडिंग अँड ऑल दॅट. आणि मग एकदा तुमचा प्रोडक्ट आल्यानंतर तुम्ही बऱ्याच गोष्टी असतात राईट, डेव्हलपमेंट एकच फारट नाही आहे त्याला बरंच असतं, कारण कंपनी चालवायचं म्हटल्यानंतर काय, तर ती एक फील्ड आहे जी मला एक्सप्लोअर करायची आहे माझ्या फ्युचरमध्ये.
1: अच्छा, कारण हे विचारण्याचं कारण असं होतं की आपण मराठवाड्यातून गेलेला आहात आणि अशी जर एखादी कंपनी आपण स्थापन केलं तर निश्चित मराठवाड्यातले जे काय अस्पायरिंग मुलं आहेत त्यांना तिथं काहीतरी एक संधी मिळू शकेल असा विषय.
0: नक्कीच नक्कीच.
1: तर आपल्या फॅमिलीच्या बाबतीत पण थोडं सांगा.
0: तर माझे वडील फार्मर होते, इव्हन आहेत म्हणजे अजूनही शेती बघतात ते.
1: अच्छा,
0: त्या बॅकग्राऊंडमधून मी आलो, मला एक बहीण आहे आणि एक भाऊ आहे, तर भाऊ सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तो कॉग्निझंट कंपनीमध्ये काम करतो सध्या, तो लंडनमध्ये आहे. बहीण आहे ती हाऊस वाईफ आहे. देन लास्ट 10 इयर्स बिफोर आय गॉट मॅरिड विथ अंजू. ती तिचा MCA झालेला आहे आणि ती आत्ता सध्या टीचिंग फील्डमध्ये आहे.

0: दोन मुलं आहेत मला.
1: मग आता शेवटी आम्ही एक 2-4-5 वर्षानंतर परत एकदा पवनजी तुम्हाला जर बोलवायचं म्हटलं तर आम्ही तुम्हाला कुठे म्हणजे कुठल्या पोझिशनला गेलेला पाहूत आणि तुम्हाला परत बोलूत असं वाटतं?
0: नक्कीच नेक्स्ट 4-5 वर्षात तुम्ही मला आयदर माझ्या स्वतःच्या कंपनीमध्ये काहीतरी करत असताना मिळेल मी, किंवा एखादी ऑलरेडी एस्टॅब्लिश स्टार्टअप असेल तर तिला लीड करताना मिळेल.
1: अच्छा, ह्या पूर्ण जर्नीमध्ये म्हणजे तुमचं स्कूलिंग असेल, कॉलेज लाईफ असेल, इथलं तेरणाचं असेल, लाईफची जर्नी आहे पूर्ण, आयुष्यामध्ये तर सगळे सक्सेसफुल मोमेंटच आलेले नसणार आहेत, काही ना काहीतरी अपडाऊन्स असतात, तर अशा वेळेस तुम्हाला असं कुठलं एखादं चित्रपटातलं गाणं होतं की जे नेहमी मोटिवेट करत राहिलं?
0: एकदम असं त्या गाण्यावर येणं,
1: कारण विषय तसाच आहे, कारण कसं असतं की फिल्म इंडस्ट्री किंवा चित्रपटातले गाणे किंवा असं जे आहे त्याच्यापासून आपण लांब राहू शकत नाही, आपल्याला ते कधी ना कधी ना कुठल्या अँगलला मोटिवेट करते यार.
0: हो, पण माझ्यासोबत असं झालं की मी गाण्यांशी फार जुडलेलो आहे, ओके, पण मला गाण्यां थ्रू मोटिवेशन आलेलं नाही आहे कधी, ओके. असं अशा गोष्टी येतात, फॉर एक्झाम्पल तुम्हाला चरवटावर बघावं लागतं, जसं मी तुम्हाला म्हटलं की मला आधी 28 कंपनीचे इंटरव्ह्यूमध्ये मी रिजेक्ट झालो मला पहिला जॉब मिळायच्या अगोदर, फॉर एक्झाम्पल. तसंच गोष्टी येत राहतात, फॉर एक्झाम्पल की तुम्ही प्रोजेक्ट एक्झिक्यूट करताना म्हणा किंवा काय येताना, पण मला मोटिवेशन गाण्यां थ्रू नाही आलेलं कधीही. मला मोटिवेशन जे कधीही आलेलं आहे ते मला स्वतःच्या थॉट्स थ्रू आलेलं आहे, की जेव्हा कधीही मी फॉर एक्झाम्पल असं वाटतं मला की मी डाऊन आहे वगैरे, तर मला शांत बसा वाटतं आणि स्वतःशीच बोला वाटतं, कारण का की मी जेव्हा स्वतःशी बोलतो तेव्हा मला स्वतःकडून त्या गोष्टींचे उत्तर मिळतात किंवा मार्ग मिळतो आणि मग मी त्याच्यावर ऍक्ट करू शकतो. तर माझं मोटिवेशन युजली गाण्यां थ्रू नाही येत, आतमधून येतं स्वतःच्या.
1: त्याच विचारामध्ये जर एखादं कुठलं गाणं सुचत असलं तर सांगा, आम्ही आता ते तुमच्या मुलाखतीच्या दरम्यान लावून टाकूयात. आता कुठलं तुम्हाला असं सजेस्ट करावं असं वाटतं?
0: मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, क्या बात, फिक्र को धुए में उडाता चला गया.
1: तर पवनजी लाहोटे आपण या ठिकाणी आलात आणि खास तुम्ही तुमच्या मिसेसना पण इथं घेऊन आलेला आहात, तुमच्या दोघांचाही मी खरं तर आभार व्यक्त करतो. आपण विद्यार्थ्यांना जे काही आपले अनुभव शेअर केले निश्चितच त्यातून एक प्रेरणा मिळणार आहे, म्हणूनच आम्ही आमच्या कार्यक्रमाचं नाव ठेवलं ते तेरणेची प्रेरणा, कारण तेरणामधून आपण इथून एज्युकेशन घेऊन गेलेला आहात. तर परत एकदा आपण असंच रेडिओ तेरणाला व्हिजिट करावं, आपण आलात त्याबद्दल धन्यवाद.
0: थँक्यू.
1: आणि आपण एकत्र आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा आपण जर आयफोन वापरत असाल तर प्ले स्टोअरवर रेडिओ तेरणा उपलब्ध आहे, किंवा रेडिओ गार्डनवरही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण www.radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटलाही भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा, त्यासाठी मोबाईल क्रमांक आहे 99705900. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल 0 करने का भी है.
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल 0. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PM सूर्यघर .gov.in वर.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीता ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. फार्मसीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 37 12 02.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज ऐकत राहा आनंद।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. फार्मसीमध्ये करिअर करू इच्छणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 37 12 02.

फार्मसीमध्ये करिअर करू इच्छणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, मोबाईल 94217980 78 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, अकरावी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

फार्मसीमध्ये करिअर करू इच्छणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, मोबाईल 94217987 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती.

आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना.
0: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा.
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
4: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा.
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.